तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्या चिलका। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात नगरकर। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। 24 सप्टेंबर 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार गुरुवार। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण करत आहोतच आणि दरवेळेसप्रमाणे संस्कृतच विचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात। खलवाटो निर्धनः क्वचितः क्वचिदन्तालको मूर्खः क्वचिदाङ् वती सती क्वचित काणो भवेत साधु खलवाटो निर्धनः क्वचित। कधी कधी मूर्ख व्यक्ती किंवा मूर्खालाही दंताळू अर्थात आपल्या सध्याच्या बोलीभाषेमध्ये बोलवचन असल्यामुळे महत्त्व दिलं जातं, तर कधी एखाद्या पतिव्रता स्त्रीला गाण्याची कला असल्यामुळे आदर मिळतो, कधी एखादा काणा माणूसही साधू मानला जातो म्हणजे जो डोळ्यानं अधू आहे असा माणूसही साधू मानला जातो, तर कधी टक्कल पडलेला निर्धन असल्यामुळे दुर्लक्षितही होतो। या श्लोकामध्ये समाजातील विरोधाभासांचं वर्णन केलंय। अनेक वेळा बाह्यरूप कला किंवा परिस्थितीवर आधारित माणसांचं मूल्य ठरवलं जातं। मूर्खालाही कधी कधी फक्त त्याच्या बोलण्यामुळे महत्त्व दिलं जातं, तर गुणी लोक परिस्थितीमुळे दुर्लक्षित होऊ शकतात। हा श्लोक समाजातील मूल्यांकनाच्या अनियमिततेवर आणि बाह्य गोष्टींवर आधारित निर्णयांवर टीका करणार आहे। या संस्कृत विचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

चार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आणि अर्थात आज आहे गुरुवार 24 सप्टेंबर 2026 आजची तारीख. एक सुंदर मराठी सुविचार जो आहे तो नगरचे अंतरंग या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे. विविध साधना मार्गांचा जन्मभर अभ्यास करत राहण्यापेक्षा कोणत्या तरी एकाच मार्गानं साधना करणं हे अधिक उपयुक्त ठरतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी हे लागू होतं नक्कीच. आणि बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या मार्गांचा सतत अवलंब करत असतो, वापर करू पाहत असतो आणि त्यामुळे आपलं धड एक नीट काम होत नाही किंवा हाती घेतलेलं कुठलंही काम त्या मार्गानं पूर्ण होत नाही. कारण हजारो मार्ग आपण अवलंबत असतो, हजारो वेगवेगळ्या विचारांनी आपण चालत असतो. पण जेव्हा आपण एकाच मार्गानं एकनिष्ठपणे जर आपण चालत असू, पुढे जात असू, तर नक्कीच त्या मार्गाचा चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी अधिक उपयुक्त होतो असा हा सांगणारा सुविचार आहे. दिवसाला प्रसन्न आपण सुरुवात केलेली आहेच आणि आज गुरुवार आहे. आज 24 सप्टेंबर आज असा दिनविशेष सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे, जे अर्चना तुमच्या सोबत आहे, आणि 24 सप्टेंबर आजची तारीख. महत्वाच्या घटना, नेदरलँडनं न्यू एम्स्टरडॅम या इंग्लंडला हवाली केलं. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुणे करारावर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या सह्या. हाँगकाँगमध्ये कॅथे पॅसिफिक एअरवेजची स्थापना. होंडा मोटर कंपनीची आज स्थापना. अणुशक्तीवर चालणारा USS एंटरप्राइज हा जगातला पहिला विमानवाहू नौकेचं जलावतरण. गिनी बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य. सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉक्टर सलमान रश्दी यांच्यावर मृत्यूदंडाचा फतवा मागे. मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर. हा पुरस्कार मिळवणारे ते महिलेचे मराठी लेखक आहेत. कैगा अणुशक्ती प्रकल्पाचं दुसरं युनिट आज सुरू. कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप 2007 जिंकला. मार्स ऑर्बिटरी मिशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे प्रक्षेपण केलेलं मार्स ऑर्बिटर या मार्सची कक्षा त्यानं ओलांडली. हज चेंगरा चेंगरी 2015 झाली होती. 1100 लोकांचं यामध्ये निधन तर 1000 लोक जखमी झाले होते. G20 समिट पिट्सबर्गमध्ये 30 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत. आणि बेल्जियम या देशाचं हंगामी सरकार आजच्या दिवशी स्थापित. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेतोय. मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक 1674 मध्ये जिफर डिरिजिबल पहिलं पॉवरयुक्त प्रवासी वाहून नेणारं एअरशिप सुरू झालं. शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचा जन्मदिन. प्रचंड कवी दासू दिगंबर देशपांडे दासूपंत यांचा जन्मदिवस. भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्मदिन. न्यूऑन लाईटचे संशोधक लॉर्जेस क्लॉड यांचा जन्मदिवस. चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते नाट्यशिक्षक केशव त्र्यंबक दाते यांचा जन्मदिन. प्राच्यविद्या पंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्मदिन. इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहालेह खोमेनी यांचा जन्मदिवस. रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टेस्टिन चेरेनेन्को यांचा जन्मदिन. चित्रपट आणि रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजुमदार यांचा जन्म. लेखक समीक्षक आणि संपादक डॉक्टर सखाराम गंगाधर माळशे यांचे 1921 जन्म. सोबत या साप्ताहिकाचे संस्थापक साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग बा बेहरे यांचा जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आर्जन तुमच्या सोबत आहे. महत्वाचे जन्मदिवस. भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ मायकल जेम्स स्टुअर्ट देवर यांचा जन्मदिन. भारतीय कम्युनिस्ट नेते स्वातंत्र्य सेनानी अर्धेंदु भूषण वर्धन यांचा जन्मदिवस. दमपेटचे जनक जिम हेन्सन यांचा जन्मदिन. बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅटोग्राफर मिशुक मुनीर यांचा जन्मदिवस. आणि भारतीय आवाज अभिनेते राजेश खट्टर यांचा जन्मदिन. अमेरिकन चिकित्सक आणि फिजिओलॉजिस्ट विजेते नोबेल पारितोषिक फ्रेडरिक कोर्नंट यांचा जन्मदिन. गिनीचे संस्थापक आयरिश ब्रुअर यांचा आज जन्मदिन. स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गैर यांचा मृत्यू. युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक कार्ल लॉमेस यांचा निधन. 13वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिक्री यांचं निधन. बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचं निधन. लेखक शब्दकोशाकार आणि अनुवादक श्रीपाद जोशी यांचं निधन. भारतीय तत्वज्ञानी आणि कवी ब्रह्मरीश हुसेन शाह यांचं निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, आपण मगाशी लोकसंवादाबद्दल जाणून घेतलं आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कोपरगावामध्ये लोकसंवादाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासनानं गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि या माध्यमातून आता आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी 17 सप्टेंबरपासून ते येणाऱ्या 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन या अभियानाचा लाभ घेऊ शकता। आरोग्य सेवेचा एक नवा संकल्प सेवा संकल्प अभियान सुरू झाला आहे। ऐकत रहा रेडिओ 90.4 एफएम आवाज तुम।
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते। स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली। 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे। माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे। स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा। संपर्क क्रमांक 90110264181।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, मी ऋत्विक केंद्रे बोलतोय. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. जिल्ह्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय. नगर पारनेर आणि पाथर्डी तालुक्यामधले जे शेतकरी आहेत त्यांनी 24 सप्टेंबरपर्यंत यासाठी अर्ज करायचे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2026-27 अंतर्गत विकास कार्यक्रमातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत फलोत्पादन करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यास दौरा एक्सपोजर व्हिजिट करण्यात आली आहे. अहिल्यानगर पारनेर आणि पाथर्डीमधले जे इच्छुक फलोत्पादन शेतकरी आहेत यांना याचा लाभ घेता येणार आहे. राज्यामध्ये फलोत्पादन शेतकऱ्यांना फलोत्पादन विषयक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी याचं आयोजन करण्यात आलंय. या अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नाव, गाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पिकाचा तपशील याची संपूर्ण अधिकृत माहिती कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून भरण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्वाचा उत्सव असलेल्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद हा एक विशेष जनजागृती उपक्रम राबवला जातोय, जो 24 सप्टेंबर या कालावधीपर्यंत आहे. राज्य शासनानं गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवादाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कृषी, महिला, बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा आणि युवक कल्याण अशा विविध विभागांचा सहभाग यामध्ये आहे. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी अवजारांसाठीचं अनुदान, महिला बचत गट, महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या, युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मोफत तपासणी, औषधोपचार आणि शिष्यवृत्तीच्या संबंधित सुविधांची माहिती दिली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सणासुदीचा काळ सध्या सुरू आहे आणि सामूहिक अन्नवाटप, महाप्रसाद, भंडारा याचं आयोजन जर करायचं असेल अनेक विविध गणेशोत्सव मंडळांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं, तर आयोजकांनी अन्न औषध प्रशासनाच्या festivals.mahafda.in या अधिकृत आणि ऑनलाईन पोर्टलवर वेगवेगळ्या विविध नमुन्यामध्ये अर्ज सादर करायचेत. महाप्रसाद, भंडारा याचं कुठल्याही स्वरूपामध्ये जर अन्नवाटपाचं जर वाटप करायचं असेल तर किमान 7 दिवस आधी आवश्यक माहिती ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून टाकावी लागणार आहे. अन्न औषध प्रशासनाकडे परवानगी अर्ज सादर करणं आवश्यक आहे. नगरमध्ये नवरात्रोत्सव येत आहे, विविध सणउत्सव असतील, सामूहिक अन्न वाटपाचं कुठल्याही कारणामुळे जर आयोजन होत असेल तर यासाठी पोर्टलवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, मान्सूनचा विलंब, त्यानंतर उशिरानं पडणारा पाऊस आणि राज्यातील या दुष्काळी परिस्थितीवर आता मात करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्तेतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा समावेश असलेली एक विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीला थेट कॅबिनेटचे अधिकार देण्यात येतील. ते दुष्काळ निवारणाबाबत सगळे महत्वाचे निर्णय घेतील असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. दुष्काळासाठी ही समितीची स्थापना करण्यात आली आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही खूप मोठी आणि महत्वाची घोषणा आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय सलूक मध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. राज्यामध्ये

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। बाप्पाचं विसर्जन म्हणता म्हणता जवळ आलं आहे, अनंत चतुर्दशीचा दिवस लवकरच जवळ आला आहे आणि कसे हे 10-12 दिवस गेले हे आपल्याला कळालं सुद्धा नाही। मुंबईमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची मात्र पूर्ण तयारी झाली। 383 कृत्रिम तलाव आणि 25,000 कर्मचारी तैनात केले आहेत। मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेनं BMC बाप्पाच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरामध्ये 383 अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत। गिरगाव चौपाटीसह विविध विसर्जन स्थळांवर सुरक्षिततेसाठी 25,000 अधिकारी कर्मचारी, 34 क्रेन्स, 85 ॲम्ब्युलन्स आणि 10 मोटरबोट्स तैनात ठेवण्यात आले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी निरीक्षण मनोरे, प्रसाधनगृहे आणि निर्माल्य कलशांची विशेष सोय करण्यात आली आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेन तरंग. या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. म्हाडा रहिवासी ते कृषी विभागापर्यंत हे महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. दुष्काळ निवारणासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली जाणार आहे आणि कॅबिनेट मंत्रिपदाचे सर्व अधिकार त्या व्यक्तीला देण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबई मेट्रो बाधितांना मोघर पाडा या ठिकाणी विकसित भूखंड वाटप, खारमधल्या म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास आणि कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय हा महत्वाचा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. धुळ्यामध्ये क्रीडांगणाचं आरक्षण बदलण्याबाबत सुद्धा हा निर्णय घेण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जनू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळूयात. सरकारनं आता आपण जो स्मार्टफोन वापरतो आहोत त्याच्या स्क्रीन गार्डबाबत काही महत्त्वाचे नियम लागू केलेत. केंद्र सरकारनं मोबाईल फोनच्या स्क्रीन गार्डसाठी BIS प्रमाणपत्र आता अनिवार्य केलं आहे. आपण वारंवार काही मोबाईल्स बदलतो किंवा बऱ्याच वेळ आपण एकच मोबाईल पण सतत आपण स्क्रीन गार्ड बदलत असतो, पण यासाठी आता सरकारनं काही नवीन नियम बदलले आहेत. 1 एप्रिल 2027 पासून स्क्रीन गार्ड भारतीय मानक नुसार असणं बंधनकारक आहे, ज्याचा नंबर आहे IS 19348 2025. यानुसार असणं बंधनकारक आहे. यामध्ये काचेची जाडी, मजबूती, गुणवत्ता, आकार, अँटी शॅटर, अँटी ग्लेअर आणि प्रायव्हसी सारख्या अतिरिक्त थरांचं मानक समाविष्ट आहे. 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपन्या लॅब टेस्टिंग आणि फॅक्टरी नोंदणी पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2027 पासून येणाऱ्या पुढच्या वर्षापासून सरकार फोनच्या स्क्रीन गार्डबाबत काही नवीन नियम लागू करत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न RJ अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वाला ओ छोरा गंगा किनारे वाला ओ छोरा गंगा किनारे वाला ओ छोरा गंगा किनारे वाला।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। मुंबईकरांसाठी दिलासा आहे। मुंबईमधले 7 तलाव ज्यामध्ये 98% पाणीसाठा उपलब्ध आहे, 345 दिवस पुरेल इतका साठा सध्या पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये मुंबईमधल्या उपलब्ध आहे। 98.11% म्हणजे 19974 ml पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। मुंबईकरांचा एका वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे। भातसा, विहार, तुळशी हे 3 तलाव 100% भरले आहेत, तर तुळशी आणि विहार तलावामधून विसर्ग सध्या सुरू आहे। अप्पर वैतरणा, वैतरणा आणि तानसा तलावातही समाधानकारक साठा आहे। केवळ मोडक सागरामध्ये सगळ्यात कमी म्हणजे 88.80% पाणीसाठा आहे। यंदा एलनिनोचा भयंकर प्रभाव होता, पावसाला उशिरानं सुरुवात झाली आहे, त्यामुळे उशिरा का होईना पण 7 तलावामध्ये मुंबईमधल्या धरणांमध्ये पाणी साठा 98% उपलब्ध आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन। हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा। चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. या वर्षभरामध्ये सोन्याच्या दरामध्ये आपल्याला बरीचशी चढ उतार, दर वाढ बदलताना बघायला मिळाली. एका वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये सुमारे 60% मोठी वाढ नोंदवण्यात आली. इकॉनॉमिक टाईमनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 3% GST सोन्याचा दर 1.57 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे. तर गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान हा दर सुमारे 98,000 रुपये होता. दुसरीकडे सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर जर बघितला तर 1,54,420 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला होता. बेंगलोरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,54,750 रुपये एवढी प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या दरामध्ये वर्षभरामध्ये 60% खूप मोठी वाढ आपल्याला बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। हिऱ्याचे दर सुद्धा कमी झालेले बघायला मिळतात। शतकातील सगळ्यात नीचांकी पातळीवर हिऱ्याचे दर खाली आलेत। नैसर्गिक हिऱ्याचे दर या शतकातील सगळ्यात नीचांकी पातळीवर खाली आहेत। घाऊक बाजारामध्ये हिऱ्याच्या किमतीमध्ये 2021 उच्चांकी दराच्या तुलनेत 30-40% घसरलेल्या किमती बघायला मिळतात। कमकुवत मागणी, अतिरिक्त पुरवठा आणि प्रयोगशाळेमध्ये लॅबग्रोन हिऱ्यांची वाढती स्पर्धा याची प्रमुख कारणं आहेत। ट्रेंडिंग व्ह्यू या रिपोर्टनुसार 2022 लॅबग्रोन हिऱ्याच्या घाऊक किमतीमध्ये 75% अधिक घसरण बघायला मिळाली होती। हिऱ्यांना बिटकॉईनकडून सुद्धा स्पर्धा मिळते, त्यामुळे हिऱ्यांचे दर सध्या कमी झालेले बघायला मिळतात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1-2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसेन तरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रवासादरम्यान भूकंप आला तर काय होईल अशी सध्या इच्छा व्यक्त केली जाते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये भूकंपाचा मागोवा घेण्यासाठी आणि वेळेवर इशारा देण्यासाठी 28 सिस्मोमीटर बसवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही प्रणाली प्रभावित भागातील विजेचा पुरवठा आपोआप खंडित करेल, त्यामुळे ट्रेनचे इमर्जन्सी ब्रेक लागतील. हे तंत्रज्ञान जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही पहिली बुलेट ट्रेन सेवा ऑगस्ट 2027 सुरू होते. सुरत वापी या टप्प्यावर ही सुरू करण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे. 508 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरचं डिझाईन, स्पीड 350 किलोमीटर आहे आणि जपानी तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित असणारी ही भारताची पहिली बुलेट ट्रेन आहे जी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ओळखली जाईल. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700 27505 किंवा 90110 6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेअंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. राज्यामध्ये दुष्काळासाठी दिलासा आहे. पुढच्या 8 तासांमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं पुढचे 8 तास विदर्भ मराठवाडा कोकणामध्ये कडकडाटासह विजांच्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. लातूर, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. तर कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: पण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. धार्मिक सण उत्सवाचं सध्या वातावरण आहेच आहे. गणेशोत्सव सध्या सुरू आहे पण आता इथून पुढे धार्मिक सण आणि उत्सवादरम्यान फटाके फोडण्यासाठी बंदी घातली. उच्च न्यायालयानं आदेश दिलाय. धार्मिक सण उत्सव मिरवणुकादरम्यान फटाके फोडले जातात. मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होत आहे याची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी बंदी घातली आहे. यासह गणेश मंडळांना उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. गणेशोत्सवामध्ये वाजवण्यात येणाऱ्या ढोल ताशांवरील टोल वाद्यावर सुद्धा बंदी आणली आहे. जे गणेश मंडळ ही नियम मोडतील त्यांच्या वाद्यांची थेट जप्ती करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्यशन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. बार्टी सारथीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झालाय आणि आता ही परीक्षा रद्द होणार असून ही परीक्षा आज जी आहे ती होणार असल्याचा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा घेतलाय. बार्टी आरटी सारथी आणि अमृत संस्थांतर्फे एमपीएससी पूर्वतयारी मोफत मार्गदर्शन ऑनलाईन प्रवेश परीक्षेदरम्यान भंडाऱ्यामधल्या नूतन महाराष्ट्र विद्यालय केंद्रामध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि जनरेटर बंद होतं. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या या कारभाराविरोधात जोरदार निदर्शन केलं आहे. अखेर जिल्हा प्रशासनाने ही परीक्षा रद्द करून आज पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. सकाळचे 11 वाजलेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला आपल्या या लाडक्या शोमध्ये. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. खरं सांगू का मंडळी, खरं तर आज तुमच्यासमोर बोलताना, तुमच्या या मायक्रोफोन समोर बसताना मन थोडंसं जड झालं आहे. कारण उद्या आपला गणपती बाप्पा आपल्या घराचा आपल्या गल्लीचा निरोप घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये वेळ कसा पंख लावून उडून गेला खरंच कळला नाही बरं का. सकाळी उठल्यापासून लागणारी त्याची आरती, तो मोदकांचा गोड सुगंध, गल्लीतली ती लगबग आणि संकटांवरती मात करण्याची ती एक अनामिक अशी ताकद. या 10 दिवसांमध्ये बाप्पानं आपलं घर नाही मंडळी तर आपलं संपूर्ण आयुष्याचं आनंदानं भरून टाकलं होतं. त्याच्या या शांत आणि हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं ना मंडळी तर आयुष्यातली सगळी दुःख अगदी क्षणामध्ये हलकी व्हायची. पण म्हणतात ना, निसर्गाचा नियमच आहे. पुनरागमनाची जर गोड आज हवी असेल तर निरोप हा द्यावाच लागतो. उद्या निरोप देताना डोळ्यांमध्ये पाण्याचे थेंब नक्की असणार आहेत, पण त्याहूनही मोठे असतील चेहऱ्यावरचे हास्य आणि मनातली कृतज्ञता. कारण मंडळी, उद्याचा दिवस दुःखाचा नाही आहे तर त्यानं दिलेल्या आनंदाचा जो उत्सव आहे तर तो साजरा करण्याचा दिवस आहे. कारण मंडळी, आपण नेहमीच म्हणतो की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या, आणि खरंच मंडळी पुढच्या वर्षी आपले गणपती बाप्पा खरंच 10 दिवस लवकर येत आहेत आपल्याला भेटायला. त्यामुळं आता फक्त अश्रू बाळगायचे नाहीत किंवा आता मन उदास करायचं नाही, आनंदानं आपल्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे. आणि मंडळी, कसं असतं की लहान लहान जी छोटी मुलं असतात ना, तर ते आपल्यापेक्षा जास्त लवकर अटॅच होतात कोणत्याही गोष्टीशी. तर त्यांना सुद्धा मंडळी समजून सांगा की बाबा रडू नको, आपले बाप्पा कायम आपल्या सोबत आहेत आणि ते पुढच्या वर्षी लवकरच आपल्याला भेटायला येणार आहेत. मंडळी, आजचा हा संपूर्ण अवर असणार आहे तर तो आपल्या बाप्पाच्या गाण्यांमध्ये आपण रमून जाणार आहोत आणि मंडळी छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. मंडळी, तुमच्या घरी तुम्ही काय काय या 10 दिवसांमध्ये 11 दिवसांमध्ये काय काय कशी कशी तयारी केली होती, कसे दिवस तुमचे गेले हे बाप्पाच्या आगमनातले, आणि गणेशोत्सवाचे दिवस तुम्ही कसं सेलिब्रेट केले मला नक्की सांगा. 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, भारताची स्टार वेट लिफ्टर मीराबाई चानूनं पुन्हा एकदा संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंच केलेली आहे. ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा डंखा वाजवल्यानंतर आता मीराबाईनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुद्धा चमकदार कामगिरी करत रौप्य पदक गवसणी घातली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचं मीराबाईचं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि तिची ही ऐतिहासिक यशोगाथा आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावरती कोणताही डोंगर पार करता येतो आणि हेच तिनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. भारताच्या या सुपुत्रीला आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या खेळाडूला या अभूतपूर्व यशाबद्दल खूपच साऱ्या मनापासून आपल्या रेडिओ नगरच्या वतीनं संपूर्ण स्नेहालय टीमच्या तिनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला सुद्धा मीराबाईचा हा प्रवास कसा वाटतो आणि तुम्हाला सुद्धा अशा कोणत्या गोष्टींमध्ये सहभागी व्हायचं आहे का किंवा तुमची काही इच्छा आहे का हे मला नक्की कळवा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. भेटूयात थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रात्री नारजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सकाळचे 11:42 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, उद्या बाप्पाला निरोप देताना आपण सगळे ढोल ताशांच्या गजरामध्ये नाचू, गुलाल उधळू आणि जयघोष सुद्धा करू. पण या आनंदामध्ये नाचताना मंडळी, गर्दीमध्ये एक क्षण जरासा बाजूला उभे राहून एका गोष्टीचा विचार नक्की करा. आपण जेव्हा बाप्पाच्या समोर हात जोडून उभे असतो तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी गर्दीमध्ये डोळ्यात तेल घालून उभे असतात, ते म्हणजे आपले पोलीस बांधव. आपण नाचून निघून गेल्यानंतर रस्त्यावरती पडलेला गुलाल आणि कचरा साफ करून शहर पुन्हा स्वच्छ करणारे आपले स्वच्छता कर्मचारी आणि संपूर्ण मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून दिवस रात्र धावपळ करणारे आपले स्वयंसेवक आणि कार्यकर्ते, हे सगळे सुद्धा मंडळी आपल्या बाप्पाचेच मावळेत. बाप्पाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून हे लोक स्वतःच्या घरातील बाप्पाला बाजूला ठेवून रस्त्यावर आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. उद्या मंडळी मिरवणुकीमध्ये जेव्हा जेव्हा या मावळ्यांवरती तुमची नजर पडेल, आपल्या त्यासोबत महिला कर्मचारी सुद्धा असतात, महिला सफाई कर्मचारी असतील किंवा तिथे मदतनीस असतील किंवा पोलीस असतील, तर त्या सुद्धा जेव्हाही तुम्हाला त्यांची नजर पडेल, तुमच्या नजरेत त्या येतील, तेव्हा त्यांच्याकडे फक्त एकदा हसून बघा किंवा थँक्स दादा, थँक्स ताई असं म्हणा, जेणेकरून त्यांना सुद्धा समाधान वाटेल. मंडळी, आपल्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी राबणाऱ्या या प्रत्येक हाताला आज आपल्या रेडिओच्या माध्यमातून सुद्धा मानाचं मुजरा आहे. अशाच गोष्टींसह ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 11:52 झालेत आणि मंडळी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आता सध्या अन्न व औषध प्रशासन विभाग खूप सतर्कतेनं काम करतोय, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. शाळेच्या आवारात मिळणारे हानिकारक पदार्थ

रंगीबेरंगी गोळ्या असतील, चिंचा असतील, जंक फूड असेल यावरती बंदी घालणं मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं होतंच. पण इथे एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो उभा राहतो की बाहेरील जे जंक फूड आहे ते थांबवून आपण मुलांना सुरक्षित नक्कीच करतोय, पण शाळेमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराबाबत काय? शाळेत रोज मिळणारी खिचडी असो किंवा मध्यान्ह भोजन असो, त्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता खरंच तपासली जाते का? बाहेरच्या जंक फूड इतकीच लक्ष देण्याची गरज या पोषण आहारावरती सुद्धा आहे, कारण हेच अन्न आपल्या मुलांची रोग प्रतिकारक शक्ती आणि आरोग्य घडवत असतं. शाळेच्या आवारात जंक फूड बंद होण्यासोबतच शाळेतील पोषण आहार सुद्धा तितकाच दर्जेदार, स्वच्छ आणि पौष्टिक असावा ही आत्ता काळाची गरज आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला नक्की सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी दुपारचे 12 वाजलेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। उद्या आपल्या सगळ्यांचे जे लाडके बाप्पा आहेत तर ते आपला निरोप घेणार आहेत, पण जाताना मंडळी बाप्पा आपल्याला रिकाम्या हातानं कधीच सोडत नाही, ते सोबत आपल्याला देऊन जातात एक खास शिदोरी। ही जी शिदोरी आहे ती कसली आहे माहितीये का? गेल्या 10 दिवसात आपल्या बाप्पानं आपल्याला शिकवलेल्या सकारात्मकतेची, चेहऱ्यावरच्या हसऱ्या विश्वासाची आणि अपार धैर्याची। संकट कितीही मोठी असली तरी बाप्पाची मूर्ती पाहिली की मनात एकच अशी शांतता यायची, आणि आता तीच शांतता आणि ऊर्जा हीच त्याची खरी शिदोरी आहे। विसर्जनानंतर चौरंग रिकामा झाला तरी बाप्पानं दिलेली ही विचारांची शिदोरी उरलेल्या 355 दिवसांसाठी आपलं आयुष्य समृद्ध करत राहते। एकमेकांना मदतीचा हात देणं, संकटामध्ये खचून न जाता आणि घरात प्रेम टिकवून ठेवणं हीच बाप्पाची खरी शिदोरी आहे, आणि आपण ही बाप्पाच्या पुढच्या आगमनापर्यंत अशीच जपून ठेवूयात। उद्या बाप्पाला निरोप देताना डोळ्यात पाण्याचे थेंब जरूर असतील, पण मनामध्ये या शिदोरीचा अभिमान सुद्धा असेल। मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. दुपारचे 12:11 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण सगळे जाणतोच की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अनेक जिवंत देखावे सादर होत आहेत आणि खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. मंडळी, आज शेवटचा दिवस आहे आपल्या आरासचा आणि उद्या आपल्या बाप्पाचा निरोपाचा दिवस आहे, अनंत चतुर्थी आहे उद्या. आणि मंडळी, आज शेवटचा दिवस असल्यामुळं अहिल्यानगरमध्ये आपल्या भरपूर गर्दी आज संध्याकाळी असणार आहे. संध्याकाळपासून ते रात्री लेटपर्यंत भरपूर आरास ह्या चालू असणार आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये जो गर्दीचा लोट आहे तर तो देखील असणार आहे. मला आपल्या नागरिकांना आवाहन हेच करायचं आहे की तुम्ही आरास बघायला अवश्य जा, जरूर जा. पण आता गर्दीच्या ठिकाणी आपल्या वस्तू, आपले मोबाईल, आपल्या लहान मुलं यांची काळजी घ्या. आणि मंडळी, आपल्या कोणत्याही गोष्टी चोरीला जाऊ नयेत किंवा हरवू नयेत याची देखील काळजी घ्या. त्यासोबत महिलांसाठी माझं खास आवाहन आहे की गर्दीच्या ठिकाणी अनेक अनिष्ट जे प्रकार आहेत तर ते होत असतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. कोणीही जर मुद्दामून स्पर्श करत असेल किंवा मुद्दामून इंटेन्शनली तुमच्या जवळ येत असेल तर गर्दीच्या ठिकाणी असे फायदे घेणारे अनेक लोक असतात, त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी कुठेतरी जाणं टाळा. आज शक्यतो सर्वांनी सुरक्षितता बाळगा आणि मंडळी, आपल्या या आरास आहे, देखाव्यात, यांचा सुद्धा मनमुरादपणे आनंद घ्या. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, दुपारचे 12:26 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शो मध्ये. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उद्या आपला लाडका गणपती बाप्पा निरोप घेणार आहे. बाप्पाला निरोप देताना जितक्या भक्तीनं आणि प्रेमानं आपण त्याची सेवा केली, तितकीच जबाबदारी आपल्या शहराची आणि निसर्गाची काळजी घेतानाही दाखवायला हवी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळी, बाप्पाच्या पूजेतलं जे निर्माल्य आहे, जसं की फुलं, दुर्वा आणि हार, रस्त्यावरती, नदीत किंवा कुठेही इकडे तिकडे न टाकता प्रशासनानं ठेवलेल्या निर्माल्याच्या कुंडातच टाका. आपल्या बाप्पाचा परिसर आणि आपलं शहर स्वच्छ ठेवणं हीच बाप्पाची खरी सेवा आहे. आणि हो मंडळी, जर माझ्या सख्यांनी आणि कुटुंबांनी घरामध्ये शाडूच्या मातेची मूर्ती बसवली असेल, तर त्यांनी बाप्पाचं विसर्जन शक्यतो घरीच टबमध्ये किंवा मोठ्या बादलीत करा. विसर्जनानंतर तर तीच पवित्र जी माती आहे ती आपल्या घरातल्या झाडांच्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरातच निसर्गाच्या स्वरूपात कायम आपल्या सोबत राहतील. चला तर मग यंदाचा निरोप अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवूयात. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर घ्या. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रिणी आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उद्या आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, आणि गेल्या 10 दिवसांमध्ये बाप्पानं आपल्या घराला आनंदानं आणि मांगल्यानं भरून टाकलं. उद्या त्याला निरोप देताना त्याच्या प्रवासासाठी सोबत काहीतरी खास द्यायला हवंच ना. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक सुंदर अशी परंपरा आहे बरं का, बाप्पा

0: देवाला निरोप देताना त्याला आवडणारा पारंपरिक प्रसाद आणि प्रवासाची जी शिदोरी आहे तर ती त्याच्यासोबत दिली जाते. उद्या बाप्पाला निरोप देताना गुळ खोबऱ्याचा प्रसाद आणि लाह्या साखरेची शिदोरी बांधून द्यायला अजिबात विसरू नका. गुळ आणि सुख खोबरं हे जे बाप्पाचं अत्यंत आवडतं आहे आणि साखरेच्या लाह्या प्रवासामध्ये सोयीच्या आणि तृप्ती देणाऱ्या मानल्या जातात. तर मंडळी असं म्हणतात की ही गोड शिदोरी सोबत दिली की बाप्पा प्रवासामध्ये तृप्त होतो आणि आपल्या घरामध्ये वर्षभरासाठी सुख समृद्धी आणि गोडवा सोडून जातो. मंडळी या सर्व मान्यतेच्याही गोष्टी आहेत आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत खास करून तर ही श्रद्धा प्रत्येकानं आपापली जपावी. उद्या बाप्पाला निरोप देताना ही पारंपरिक शिदोरी नक्की सोबत द्या आणि हसत मुखानं आणि आदरानं त्याचं अगदी छान पद्धतीनं विसर्जन करा. शक्यतो घरच्या घरी विसर्जन करा असंच मी तुम्हाला सांगेन. मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आणि खूप सुंदर सुंदर अशी गाणी आपण ऐकली आहेत आणि तसंच अविरतपणे आपण दिवसभरामध्ये सुद्धा या गाण्यांची अनेक कार्यक्रमांची मेजवानी घेणारच आहोत आणि मेजवानीचा आस्वाद सुद्धा घेणार आहोत. मंडळी, अगदी थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता या शो मध्ये. आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. पण मंडळी, उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये आपण पुन्हा भेटत आहोत आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि मस्तपैकी मंडळी आजची जी शेवटच्या दिवसाची जी आरास आहे तर ती सुद्धा एन्जॉय करा. स्वतःची काळजी घ्या गर्दीच्या ठिकाणी, आपल्या मुलांना आपल्या सामानांची सुद्धा काळजी घ्या, वाहनांची काळजी घ्या. आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आहे। स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या प्रियंका उमेश अनारखे यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवाराकडून आणि आपल्या संपूर्ण रेडिओ टीम कडून प्रियंकाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रियंकाताई आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदैच्छा। आणि आता प्रियंकाताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, जे मनाला स्पर्श करून जाणारं गीत आहे। आपल्या सर्वांच्या घरोघरी मनामनात गणपती बाप्पा विराजमान आहेत, तर त्यांच्या आवडीचंही सुंदर असं गीत आले हो गणपती बाप्पा हे ऐकूया। गणपती बाप्पा मोर्या मंग।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. मंडळी, यामध्ये मंडळी कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते त्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणं आणि स्वतःचं संरक्षण करणं खूप महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आपल्या मुलांना केवळ अभ्यास नाही तर स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव असणंही तितकंच गरजेचं आहे. असाच एक महत्वाचा आणि उपयुक्त उपक्रम 22 सप्टेंबर रोजी स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये घेण्यात आला. या उपक्रमामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. प्रशिक्षणाची सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांशी अगदी साध्या आणि सहज संवादातून. मनोज रुसंगे सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, समजा एखाद्या वेळी तुमच्या समोर अचानक धोका निर्माण झाला तर तुम्ही काय कराल? या प्रश्नातूनच विद्यार्थ्यांशी स्वरक्षणाबाबत संवाद सुरू झाला. स्वरक्षण म्हणजे केवळ एखाद्याशी झटापट करणं नाही तर संकटाची चाहूल लागताच सावधान होणं, प्रसंग ओळखणं, शांतपणे विचार करणं आणि गरज पडल्यास योग्य व्यक्तीची मदत मागणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं हे सरांनी सांगितलं. मनोज रुसंगे सरांनी विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचं महत्व समजावून सांगताना दैनंदिन जीवनात स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टीची जाणीव ठेवावी आणि अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंग अवधान कसं राखावं याबाबतचं मार्गदर्शन केलं. यानंतर सुरू झाला प्रत्यक्ष सरावाचा भाग. सरांनी स्वरक्षणाच्या काही मूलभूत पद्धती विद्यार्थ्यांना कृतीतून समजावून सांगितल्या. विद्यार्थी उत्साहाने पुढे आले. सर जे शिकवत होते ते विद्यार्थी लक्षपूर्वक पाहत होते, त्याच हालचालींचा स्वतः सराव करून पाहत होते. या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद होता आणि त्याचबरोबर स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल एक नवीन जाणीवही निर्माण होत होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एक महत्वाचा संदेश मिळाला, स्वतःचं रक्षण करण्यासाठी ताकदीपेक्षा प्रसंगावधान, आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अधिक महत्वाचे आहे. स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण नव्हतं तर भविष्यातील अनेक प्रसंगांना समोर जाण्यासाठी आत्मविश्वास देणारा एक महत्वाचा धडा ठरला. कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर स्वतःला समजून घेणं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सज्ज राहणं हेही तितकंच महत्वाचं शिक्षण आहे. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे 22 सप्टेंबर रोजी स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये घेण्यात आलेल्या स्वरक्षण याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ते कशा प्रकारे राबवण्यात आलं हे आपण ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये घेण्यात आलेला स्वरक्षण हा उपक्रम आपण ऐकला आहे. या उपक्रमाचे प्रशिक्षक होते मनोज रुसंगे सर. यानंतर आपण ऐकणार आहोत सुनील मोहिते सर यांनी केलेले मार्गदर्शन. प्रगत विद्यालय रामोळी येथे परिस्थिती, त्याचबरोबर डॉक्टर कलाम बालभवन व उत्कर्ष बालभवन येथील विद्यार्थी सहभागी होते. तर नगरकर, स्वतःची काळजी घेणं हे देखील महत्वाचं आहे. आपण मुलांना नेहमीच अभ्यास, खेळ आणि चांगल्या सवयी शिकवत असतो, पण त्यासोबतच एखाद्या अडचणीच्या प्रसंगी स्वतःची काळजी कशी घ्यायची, प्रसंग ओळखून काय करायचं आणि सुरक्षित कसं राहायचं हे शिकवणंही तितकंच महत्वाचं आहे. हीच गरज लक्षात घेऊन प्रगत विद्यालय रामवाडी येथे किशोरवयीन मुला मुलींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये रामवाडी, परिक्षितेज, डॉक्टर कलाम आणि उत्कर्ष बालभवन मधील 55 विद्यार्थी सहभागी झाले. या प्रशिक्षणासाठी सुनील मोहिते सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सुरुवातीला त्यांनी मुलांशी संवाद साधत अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीपासून सावध कसं राहायचं, अडचण आल्यास घाबरून न जाता काय करायचं आणि गरज पडल्यास मदत कोठे मागायची आणि कशी मागायची हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. अडचणीच्या वेळी मोठ्याने मदतीसाठी आवाज देणं, सुरक्षित ठिकाणी जाणं आणि आई, वडील, शिक्षक किंवा विश्वासातील मोठ्या व्यक्तीला तातडीने माहिती देणे याबाबतही मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं. यासोबतच मुलांना चांगला स्पर्श आणि चुकीचा स्पर्श यातील फरक समजावून सांगण्यात आला. आपल्या शरीराविषयी जागरूक राहणं आणि काही चुकीचं घडल्यास गप्प न बसता विश्वासू व्यक्तीशी बोलणं किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी मुलांना समजावून सांगितलं. यानंतर सुरू झाला प्रत्यक्ष सराव. मुलांना कराटे आणि स्वरक्षणाच्या काही प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या. हाताने बचाव कसा करायचा, पायाने बचाव करण्याचे पद्धती प्रात्यक्षिक सुनील मोहिते सरांनी करून दाखवलं. मुलांनीही उत्साहाने पुढे येत या हालचालीचा सराव केला. तसेच लाठी काठीच्या प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या प्राथमिक बचाव पद्धती वापरता येतात याबाबतही माहिती देण्यात आली. मात्र या सगळ्या प्रशिक्षणामध्ये एक गोष्ट विशेष सांगण्यात आली, स्वरक्षणाची कौशल्ये ही कोणाशी भांडण्यासाठी किंवा कोणाला इजा करण्यासाठी नसून अडचणीच्या प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. त्यामुळे या कौशल्याचा गैरवापर करू नये. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता आणि आत्मविश्वास त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत होता. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, धैर्य, प्रसंगावधान आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, स्वतःची काळजी घेणं म्हणजे घाबरून राहणं नाही, तर योग्य वेळी सावध होणं, योग्य निर्णय घेणं आणि शिकवलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी भविष्यात एखाद्या अडचणीच्या प्रसंगी मुलांसाठी नक्कीच उपयोगी ठरतील. म्हणूनच अशा प्रसंगातून मुलांना केवळ स्वरक्षणाच्या पद्धती शिकवल्या जात नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि संकटाच्या वेळी धीराने उभं राहण्याची ताकदही मिळते. हा उपक्रम मुलांसाठी एक उपयुक्त, महत्वाचा आणि आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम ठरला. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकले आहे प्रगत विद्यालय रामोळी येथे किशोरवयीन मुला मुलींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम घेण्यात आला होता. यामध्ये परिस्थितीज बालभवन, त्याचबरोबर डॉक्टर कलाम बालभवन आणि उत्कर्ष बालभवन मधील विद्यार्थी सहभागी होते. स्वरक्षण प्रशिक्षणाचे मार्गदर्शक सुनील मोहिते सर होते. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर सध्या सुरू आहे पितृपक्ष. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा पवित्र काळ आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दान आणि सेवा. याच भावनेतून स्नेहालयाच्या वतीने पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू हा उपक्रम राबवला जात आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपण स्नेहालयाला आपल्या परीने योगदान देऊन स्नेहालयातील 450 हून अधिक मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हातभार लावू शकता. मंडळी, दान करण्यासाठी केवळ पैशाची गरज असते असे नाही. आपण तांदूळ, डाळ, साखर, मीठ यांसारखे धान्य आणि आवश्यक वस्तूंचेही दान करू शकता. आपण दिलेली छोटीशी मदतही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते आणि म्हणूनच या पितृपक्षात केलेले आपले हे अमूल्य दान म्हणजेच आपल्या पूर्वजांना दिलेली एक मनापासूनची श्रद्धांजली ठरू शकते. चला तर मग या पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना सेवाभावाची जोड देऊया आणि गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटूया. त्यासाठी तुम्ही संगीता सानप यांच्याशी संपर्क साधू शकता. यांचा संपर्क क्रमांक आहे 90110201178. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90010178. त्याचबरोबर तुम्ही भरत सरांशी संपर्क साधू शकताय. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90110201176. त्याचबरोबर राजेश शेख यांचा संपर्क क्रमांक आहे 90110278228. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही www.snehalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मंडळी, पूर्वजांचे स्मरण सेवेतून साकार करूया आणि या पितृपक्षात दान करून त्यांच्या आठवणींना एक सुंदर अर्थ देऊया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आणि आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता गुरुप्रवचन आपण ऐकणार आहोत. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 8:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे बातमीपत्र

नगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ नगरचं प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

असे हे जागृत देवस्थान म्हणजे सिद्धटेक. सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायक यात्रेमधील तिसरा गणपती समजला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले अष्टविनायकामधील हे एकमेव ठिकाण आहे. भीमा नदीच्या काठावर कर्जत तालुक्यामध्ये असलेले सिद्धटेक हे एक टुमदार गाव आहे. अनेक सुरस दंतकथा आणि पुराणकथांनी हे ठिकाण बहरलेले आहे. एका कथेनुसार ब्रह्मदेवांना आपल्या बुद्धीचा गर्व झाला होता. आपल्या ठाई अचाट सामर्थ्य आहे म्हणूनच सगळेजण आपली आराधना करून आपल्याकडून वर प्राप्त करून घेतात अशा समजुतींमध्ये ब्रह्मदेव होते. याच जोरावर ते जेव्हा पृथ्वी निर्माण करू लागले तेव्हा एकामागोमाग एक अशी असंख्य विघ्ने त्यांच्यासमोर उभी राहू लागली. शेवटी त्यांनी श्री गजाननाची प्रार्थना केली. गजाननाने त्यांना प्रसन्न होऊन एक मंत्र दिला आणि पृथ्वीनिर्मितीचे काम निर्धोक करून दिले.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गव्हाची ओंबी.

अशीच एक दुसरी कथा विष्णूच्या बाबतीत सांगतात. विष्णूच्या कानामधून जन्माला आलेले मधू आणि कैटभ हे दोन दैत्य अत्यंत माजले आणि त्यांनी सर्वांना सळो की पळो करून सोडले. विष्णूने मग त्यांच्या निर्दालनासाठी त्यांच्याशी युद्ध पुकारले. 5000 वर्ष हे युद्ध चालले तरी विष्णूला काही यश येईना. शेवटी श्री शंकराने विष्णूला, तू विनायकाचे स्मरण केले नाहीस म्हणून यश येत नाही, तरी त्याला शरण जा असे सांगितले. श्री विष्णूने तसे केल्यावर विनायक प्रसन्न झाले आणि या महाराक्षसांचे पारिपत्य होईल असा वर दिला. नंतर ते दैत्य विष्णूच्या हातून मारले गेले. ज्या ठिकाणी श्री विष्णूंना श्री विनायक प्रसन्न होऊन सिद्धी प्राप्त झाली त्या स्थानाला श्री सिद्धिविनायक सिद्धटेक असे नाव मिळाले. श्री सिद्धविनायकाचे मंदिर एका टेकडीवर उत्तराभिमुख आहे. सध्याच्या मंदिरातील नगारखाना तसेच मंदिरापर्यंत जाण्याचा दगडी मार्ग पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी बांधलेला आहे. मंदिराच्या आतील गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद असून तो अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. देवाचे सिंहासन पाषाणाचे असून गाभाऱ्यात देवाचे शेजघरसुद्धा आहे. महाद्वारावर नगारखाना आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती 3 फूट उंच आहे. उजव्या सोंडेची ही गजमुखी मूर्ती उत्तराभिमुख आहे. देवालयाजवळच महर्षी व्यासांचे यज्ञाचे एक स्थान दाखवतात. हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. श्री मोरया गोसावींनी इथे उग्र तप केले आणि त्यानंतर त्यांना श्रींचा आदेश मिळाल्याने ते मोरगावी गेले असे सांगतात. केळगावच्या नारायण महाराजांनीही इथे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करून घेतली होती. पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांनी सतत 21 दिवस याच श्री सिद्धिविनायकाची सेवा केली आणि त्यांचे गेलेले सेनापतीपद त्यांना परत मिळाले. देवालयाजवळच बांधलेल्या वाड्यात ते राहत होते. इथेच त्यांचे देहावसान झाले. त्यांनी विनायकाच्या स्तुतीपर रचलेले 21 श्लोक आजही म्हटले जातात. सिद्धटेकला भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश जयंती या दिवशी मोठ्या उत्साहात उत्सव साजरे केले जातात. महापूजा नैवेद्य वगैरे झाल्यावर रात्री 8 वाजता श्री सिद्धिविनायकांची पालखी निघते. हे ठिकाण मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळचं विमानतळ पुणे आहे आणि अहिल्यानगर इथून बसने जाता येतं.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: वेलकम बॅक. तर मित्रांनो, आता आपण विदर्भातील अष्टविनायक यातला दुसरा गणपती पाहूया. मेंढ्याचा श्रीभृशुंड गणेश द्वितीय विनायक. विदर्भातील अजून एक प्राचीन गाव म्हणजे भंडारा. अनेक सतींच्या तेथील शिळा, महंतांच्या समाध्या या स्थानाचे प्राचीनत्व दर्शवितात. इथून जवळच मेंढ्याचा गणपती श्रीभृशुंड गणेशाचे मंदिर आहे. देवळाचा घुमट हेमाडपंथी बांधकामाचा आहे, तर देवळाच्या बाजूचे बांधकाम भोसलेकालीन आहे. हे मंदिर 11व्या शतकातले असावे असे पुरातत्ववेत्त्यांचे मत आहे. या गणपतीला भृशुंड गणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा गणेश पुराणात आहे. नामा कोळी ह्या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेश तीर्थास आंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो वार करणार एवढ्या तलवार जमिनीवर गळून पडली. नामा कोळ्याला पश्चाताप झाला आणि आपल्या पाप प्रक्षालनार्थ काय करावे अशी त्याने ऋषींकडे विचारणा केली. तर आता घेऊया आपण भक्तिमय म्युझिकल.

0: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळस
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
2: मुदगल ऋषींनी त्याला सांगितलं की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नमः असा जप सुरू ठेवावा. तसंच त्यांनी एक वाळकी काठी नामा कोळ्यास देऊन त्यास रोज पाणी घालण्यास सांगितले. जेव्हा या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईल असे आश्वासन मुदगल ऋषींनी त्याला दिले. नामा आता मंत्रजाप करू लागला. अनेक वर्ष अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथं आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भला मोठा वृक्ष आणि एक मुंग्याचे वारुळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नमः असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारुळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामाकोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेश साधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याची सोंड आणि त्याचे तप पाहून त्याचे नामकरण भ्रुशुंड ऋषी असे केले. या भ्रुशुंड ऋषींनीच इथं गणपतीची स्थापना केली. हाच श्री भ्रुशुंड गणेश. गणेशाचे दर्शन घेताच ती मूर्ती डोळ्यात भरते. मानव सदृश जटा दाढी मिशांमुळं एखाद्या तपस्व्याप्रमाणे ही मूर्ती भासते. 10 फूट 4 इंच उंचीच्या या मूर्तीला जटांचा मुकुट आहे. हातात परशु अंकुश मोदक असून आशीर्वाद मुद्रेचा एक हात आहे. नाक गाल कपाळ ओठ दाढी मिशांनी युक्त असल्याने ही मूर्ती मानव सदृश दिसते. अर्धोन्मिलित डोळे ऋषींची उन्मनी अवस्था दाखवते. डावा पाय दुमडून उजवा पाय सोडून हे गणराज मूषकावर बसले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. तर आता घेऊया आपण

कालनेनं अप्रसिद्ध किल्ला। कालावली नदीच्या काठी कणकवली मालवण रस्त्यावर कणकवली गावापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर रामगड आहे। घनदाट वनराईंनी वेढलेल्या डोंगराच्या शिखरावर असलेल्या भग्नावस्थेतील हा किल्ला, तिथं उलट्या अवस्थेत जमिनीत पुरलेल्या 7 तोफांसाठी दुर्गप्रेमींमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत। किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात एक गणेश मंदिर आहे। मंदिराचे भिंती छप्पर अस्तित्वात नाहीत, पण तेथील काळ्या पाषाणातील श्री गणरायाची मूर्ती खूपच आगळीवेगळी आहे। या मूर्तीच्या पायाशी 7 कवट्या आणि मूर्तीच्या गळ्यातही मानवी कवट्यांची माळ घातलेली आहे। अशी गणेश मूर्ती अन्यत्र नाही, तेव्हा अशी ही थोडीशी आगळीवेगळी रामगडावरील श्री भैरव गणेशाची मूर्ती। आता घेऊया भक्तिमय म्युझिकल।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये मी RJ आदि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर श्रोते हो, आज आपण अष्टविनायक या मालिकेतला तिसऱ्या गणपती विषयी माहिती ऐकणार आहोत। अष्टविनायक या मालिकेतला आजचा गणपती आहे पाली इथला श्री बल्लाळ।

गणेश भक्तांचे तीर्थक्षेत्र असा लौकिक असलेला पालीचा बल्लाळेश्वर हे अत्यंत जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या भक्ताच्या नावानं प्रसिद्ध असलेला हा अष्टविनायकातील एकमेव गणपती आहे. भक्ताच्या अनन्य साधारण भक्तीनं देव प्रसन्न होतो आणि भक्ताच्या इच्छेनुसार त्याच ठिकाणी वास्तव्य करतो. पालीला असेच झाले आहे. भक्ताच्या आग्रहावरून श्री गणेश तिथेच एका शिळेमध्ये अंतर्धान पावले. ती शिळा म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर होय. रायगड जिल्ह्यातलं सुधागड तालुक्यातलं पाली हे बल्लाळेश्वराचं पवित्र स्थान. कृतयुगात कोकण पल्लीर नावाच्या गावी कल्याण शेठ नावाचा उद्योगपती राहत असे. त्याची पत्नी इंदुमती. गणरायाच्या उपासनेनं या दाम्पत्याला संतती प्राप्त झाली. या बालकाचे नाव बल्लाळ यालाही गणपतीचा ध्यास लागला. त्याच्या संगतीनं त्याचे मित्रही गणेश भक्तीत वेळ दौडू लागले. आपली मुलं बल्लाळाच्या नादानं बिघडतील अशी तक्रार या मुलांच्या पालकांनी कल्याण शेठकडे केली. कल्याण शेठ संतापले. हातात एक सोटा घेऊन ते बल्लाळाला शोधायला बाहेर पडले. रानात बल्लाळ आणि त्याचे सवंगडी गणेश भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. ते तिथं एक गणेशाची मूर्ती तयार करून त्याची पूजा करीत होते. कल्याण शेठनी सोट्याने ती पूजा मोडून टाकली. इतर सर्व मुलं पळून गेली, पण बल्लाळ मात्र गणेश पूजेत तल्लीन झाला होता. शेठजींनी बल्लाळाला सोट्यानं झोडपून काढलं. बल्लाळ बेशुद्ध झाला. तसं शेठजींनी त्याला वेलीनं बांधून टाकलं आणि बघू तुझा गणेश तुला आता सोडवतो का असं सांगून तिथून निघून गेले. बल्लाळ शुद्धीवर आला. तिथंच असलेल्या गणेशमूर्तीकडे पाहत त्यानं पुन्हा आराधना सुरू केली. गणेश बल्लाळावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला अभय दिले आणि तिथेच असलेल्या एका शिळेमध्ये ते अंतर्धान पावले. तीच शिला पुढं पालीचा बल्लाळेश्वर या नावानं प्रसिद्ध पावली.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्री बल्लाळेश्वराचे मंदिर सुबक आणि देखणे आहे. पूर्वाभिमुख असल्यानं सूर्योदय होताच सूर्याची कोवळी किरण श्री विनायकाला अर्घ्य देत त्याच्या अंगावर पडतात. देवळाचे बांधकाम चिरेबंदी आहे. गाभारा 15 फूट उंचीचा असून बाहेर उंदराचा गाभारा 12 फूट उंच आहे. 40 बाय 20 फुटाचा भव्य सभा मंडप आहे. इथं अत्यंत देखण्या अशा कमानी आहेत. त्यावर चौघडा वाजवण्यासाठीची जागाही आहे. बाहेरच्या कमानीत एक भली मोठी घंटा असून ती चिमाजी अप्पांना वसईच्या विजयानंतर मिळालेल्या स्मरणचिन्हांपैकी एक आहे. ती त्यांनी ह्या देवस्थानाला अर्पण केली. गर्भगृहात श्री बल्लाळ विनायकाची 3 फूट उंचीची आकर्षक मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यामध्ये आणि बेंबीमध्ये तेजस्वी हिरे बसवलेले आहेत. देवाची मूर्ती पाषाणाच्या सिंहासनावर अधिष्ठित असून भोवताली चांदीची प्रभावळ आहे. मंदिराच्या पाठीमागे श्री धुंडी विनायकाचे मंदिर असून ती मूर्ती स्वयंभू आहे. कथेतील बल्लाळाच्या वडिलांनी फेकून दिलेली मूर्ती ती हीच असं सांगितलं जातं. श्री बल्लाळेश्वराचे स्थान फार प्राचीन असून तिथं आरंभी लाकडी मंदिर होतं. पुढं श्रीमंत मोरोबादादा फडणवीस यांनी पाषाणातले बांधकाम केल्याचे सांगतात. भाद्रपद आणि माघ महिन्यात इथं मोठे उत्सव साजरे केले जातात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री महानैवेद्य, पंचमीला दहीकाला आणि अन्नसंतर्पण असते. तृतीयेला देवाची पालखी निघते. पालखी पाली गावात घरोघरी जाते. चतुर्थीला मध्यरात्री स्वतः श्री गजानन इथे भोजनासाठी येतात अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं त्यावेळी फार गर्दी होते. पाली बल्लाळेश्वर या गणपतीचं मुंबईपासून अंतर आहे 98 किलोमीटर. तेव्हा आपणही अवश्य बल्लाळेश्वराला भेट द्या आणि त्यांचं दर्शन घ्या. मुंबईपासून जवळचं विमानतळ आहे मुंबई आणि रेल्वे स्टेशन आहे कोकण रेल्वेवरील पेण. या ठिकाणाहून आपण पालीला

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर मित्रहो, आता आपण ऐकूया विदर्भातील अष्टविनायकांच्या गणपतीविषयी माहिती. कळंबचा चिंतामणी हा विदर्भातला तृतीय विनायक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गाव म्हणजे पुरातन काळातील कदंबपूर. अनेक पौराणिक व्यक्तींच्या कथा या गावाशी जोडल्या गेल्या आहेत. अनेक आख्यायिकाही आहेत. गणेशाच्या मंदिरासमोर चारही बाजूला गणेश प्रतिमा कोरलेल्या शिळा आहेत. त्यांना सर्वतोभद्र गणेश म्हणतात.

मंदिरात जाण्यासाठी 30 पायऱ्या उतरून जावे लागते. प्रथम दर्शनी या भागात कुंड असावे असे वाटते. गाभाऱ्यात 2 ते 3 फूट उंचीची शूर्पकर्ण गणेश प्रतिमा आहे. मोठे कपाळ, बारीक तेजस्वी डोळे, लंबोदर असं हे चिंतामणी डावा पाय दुमडून बसला आहे. चेहऱ्यावरील भाव किंचित उग्र असले तरी ती सुखदायक दर्शन देणारी प्रतिमा आहे. शेजारी दोन्ही बाजूला स्वतंत्र गाभारे असून तिथं शिवपिंडी आहेत. हे देऊळ म्हणजे पाताळ गुंफा आहे. यादव काळात तिचा जीर्णोद्धार झाला असावा. विद्वानांच्या मते ही महापाषाण युगातील गुंफा असून नंतर तिथं गणेश मूर्तीची स्थापना झाली असावी. इथंच उत्खननात अनुसयेची काळ्या पाषाणातील मूर्ती सापडली. या मंदिराविषयीच्या आख्यायिका आपल्याला महाभारत काळापर्यंत मागे नेतात. दर 12 वर्षांनी इथं गंगा नदी अवतरते अशी एक दंतकथा आहे. या स्थानाच्या आसपासही बरीचशी पर्यटन स्थळं आहेत. तेव्हा आपणही कळंबच्या चिंतामणी या गणपतीचं दर्शन अवश्य घ्या. आता घेऊया एक भक्तिमय म्युझिकल ब्रेक.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. तर मित्रांनो, आपण अष्टविनायकांबद्दल आत्ताच माहिती ऐकलेली आहे आणि आता आपण ऐकूया महाराष्ट्रातल्या विविध किल्ल्यातील गणेश मूर्तींविषयी. हीच माहिती आता आपण पुढं सुरू ठेवूया. आजचा गणपती आहे हरिश्चंद्र गडावरील बालगणेश. पुणे, ठाणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमा इथं एकमेकास मिळतात त्या स्थानी असलेल्या डोंगरावर हरिश्चंद्रगड नावाचा अफलातून किल्ला आहे. त्याचा पश्चिमेकडील रौद्र भीषण कोकण कडा म्हणजे एक निसर्गनिर्मित नवल स्थानच. 9व्या शतकात झंज राजानं उभारलेले देखणे शिवमंदिर गडावर आहे. या मंदिरामागील डोंगर चढणीवर तारामती शिखराच्या पोटात एक लेणी समूह आहे. त्यातीलच एका दालनात बाल गणेशाची भव्य प्रतिमा आहे. या शेंदूर चर्चित चतुर्भुज गजाननं मागील दोन्ही हातात आयुध धारण केलेले आहेत. पुढचा उजवा हात आणि पाय थोडासा भग्न झालेला आहे. पुढच्या डाव्या हातातील मोदकावर गणेशाची सोंड आलेली दिसते. डाव्या पायावरील स्वस्तिक चिन्ह सहज लक्षात येते. तर असा हा हरिश्चंद्र गडावरील बाल गणेश आपल्या नगर जिल्ह्यामधलाच. तुम्ही ज्यावेळेस ट्रेकिंगला जाल तेव्हा हरिश्चंद्रगड अवश्य बघा आणि हरिश्चंद्रगडाच्या बाजूलाच हा बाल गणेश आहे तेव्हा याचंही आपल्याला दर्शन होईल. तर ऐकूया एक छान

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बैक श्रोते मित्र हो. 16 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक ओझोन दिन वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी आणि त्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ओझोन थराचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. ओझोन थर हा पृथ्वीचं एक नैसर्गिक सुरक्षा कवच आहे. हा थर सूर्यापासून निघणाऱ्या घातक अतिनील किरणांना म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज या किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतं. अतिनील किरणं पृथ्वीवर आल्यास मानवाला त्वचारोग, त्वचा कर्करोग, डोळ्यांचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारखे धोके निर्माण होऊ शकतात. 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियल कॅनडा इथं ओझोनचा थर कमी करणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दिवसाचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेनं अर्थात UN यांनी 1994 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केलाय. ओझोन थराचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळं पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे, प्रदूषण कमी करणे आणि क्लोरोफ्लोरोकार्बनसारख्या हानिकारक वायूंचे उत्सर्जन थांबवण्यासाठी पर्यायांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि आपला सगळ्यांचा लाडका सांज रंग हा शो सुरू झालाय आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। हालात चाहे जैसे भी हो मुस्कुराना सीखो, हालात चाहे जैसे भी हो मुस्कुराना सीखो, हर मुश्किल के बाद एक नया सवेरा होता है। जो आज तुम्हें छोटा सा कदम लग रहा है, जो आज तुम्हें छोटा सा कदम लग रहा है, कल वही तुम्हारी बड़ी जीत का रास्ता होता है। खरच ना, आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो। कधी दिवस खूप छान जातो तर कधी मनात विचाराचं वादळ असतं आणि कधी आपल्या मेहनतीचं कौतुक होतं तर कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित गोष्टी मिळत नाहीत। पण म्हणून थांबायचं नाही, स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही। काय मग मंडई, कसे आहात, काय करताय? चांगले असाल ना? दिवसभराची धावपळ, कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या सगळं काही थोडा वेळ बाजूला ठेवूया। आता ही संध्याकाळ फक्त तुमची आणि माझी आहे। थोड्या गप्पा, थोडं हसू, सुंदर गाणी आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे। चला तर मग मन मोकळं करा आणि तयार व्हा, कारण सांज रंग हा शो सुरू झालाय आणि मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि छान अशा शोची सुरुवात करूया एका छान दमदार गाण्यानं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

संध्याकाळचे 4:10 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मैत्रिणींनो, आपल्याला ना सगळ्यांना साडी वेअर करायला, साडी नेसायला खूपच जास्त आवडतं. आणि त्यामध्ये जर पारंपरिक साडी म्हटलं की त्या साडीवरील नक्षी, रंगसंगती आणि विणकामाची खासियत लगेच लक्ष वेधून घेते. त्यातही इरकल साडीची गोष्टच वेगळी आहे बरं का. साधेपणात उठून दिसणारी पारंपरिक विण आणि आकर्षक बुट्टी यामुळे इरकल साड्या आजही सगळ्या महिलांच्या पसंतीस उतरतात. त्यात जर नाजूक फुलांचं थ्रेड वर्क आणि साडीभर विखुरलेल्या देखण्या बुट्ट्या असतील तर या साडीचा लुक आणखीन खुलून दिसतो. हो ना, मला तर या साड्या खूप आवडतात कारण त्या जेव्हा आपण नेसतो ना तेव्हा देखील अंगावर छान बसतात, त्यामुळे त्यांची बातच एक निराळी आहे. आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात आणि प्रत्येक सणासुदीच्या निमित्तानं महिलांच्या पसंतीस उतरणारी ही साडी म्हणजे इरकल साडी, जसं की मी मगाशी म्हटलं. आणि यामध्ये वेगवेगळे आता पॅटर्न उपलब्ध झालेले आहेत. फुलांच्या धाग्यांच्या नक्षीमुळे साडीला एक नाजूक आणि एलिगंट लुक मिळतोय. पारंपरिक इरकलचा पोत आणि त्यावर केलेलं सुंदर थ्रेड वर्क यांची सांगड या साडीला खास बनवते. सण समारंभ, पूजा, पारंपरिक कार्यक्रम किंवा एखाद्या खास प्रसंगी नेसण्यासाठी ही साडी जी आहे ती अगदी सुंदर पर्याय ठरू शकते. आणि साडीवर केलेलं फुलांचं थ्रेड वर्क तिच्या संपूर्ण लुकला नाजूक आणि आकर्षक बनवतं. धाग्याच्या रंगाची निवड साडीचा जो बेस आहे त्याला खूप उठाव देणारी असते. तर अशा प्रकारे ह्या साड्या खूप छान वाटतात. आणि अजूनही तुमच्याकडे अशा साड्या नाही आहेत तर ह्या साड्या असायला हव्यात प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये, कारण ही नेसायला देखील सोपी आहे आणि एलिगंट छान सुंदर लुक मिळते. आणि सगळ्याच महिलांना साधेपणामध्ये सुंदर दिसायचं असतं, तर ही तशीच एक साडी आहे, नक्की तुमच्याजवळ ठेवा. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दुनिया में लोगों को

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचं. संध्याकाळचे 4:27 झालेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इकडे ना, म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील श्री श्री रविशंकर विद्या मंदिराच्या लाडक्या गणरायास गुरुवारी म्हणजे 24 तारखेला, म्हणजेच आज, शालेय विद्यार्थ्यांच्याच ढोल ताशा झांज लेझीम आणि टिपरी पथकासोबत पारंपरिक पद्धतीनं निरोप देण्यात आलाय. बघा, यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सगळ्यांमध्ये दिसत होता. सगळीकडे हाच जयघोष ऐकायला मिळत होता. तर मंडई, आता उद्या आपल्याकडचे देखील बाप्पा जाणार आहेत आणि खरंच आतापासूनच असं हुरहुर लागलीये की बाप्पा जाणार, मग काय होणार. म्हणजे सगळीकडे छान आरतीचा आवाज, गणपती बाप्पांच्या गाण्यांचा आवाज, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकायला मिळायचा. पण आता हे सगळं थांबणार आहे. पण एक लक्षात ठेवा, जरी बाप्पा जात असतील आणि जर आपण दुःखी होऊन त्यांना टाटा केलं किंवा निरोप दिला तर त्यांना खरंच वाईट वाटेल. तर आपण प्रेमानं हसत हसत त्यांना निरोप देऊयात. पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, जरी बाप्पा आपल्यातून जात असले तरी पण बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणूयात आणि तेवढंच प्रेम आपल्यामध्ये ठेवूयात जेवढं प्रेम आत्ता आपण करतो आहोत घरी आहेत तेव्हा. जरी बाप्पा जात असले तरी पण बाप्पा इथेच आहेत, आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. त्यांचं प्रेम, त्यांचं मन कुठेतरी इथेच रमलेलं आहे कारण आपणही तेवढं प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि बाप्पाकडे एकच मागा की सगळ्यांना आनंदी ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:46 झाले आहेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सगळीकडे आपल्याकडे म्हणजे भारतात तरी क्रेज असते किंवा कोणता आवडता खेळ म्हटलं की एकच क्रेज आहे, ती म्हणजे क्रिकेटची. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ना येत्या 27 सप्टेंबरपासून म्हणजेच येत्या रविवारपासून 3 सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळली जाणार आहे. आणि या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. आणि 2027 होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं ही मालिका अत्यंत महत्वाची मानली जाते बरं का. आणि या मालिकेमध्ये सर्वांचं लक्ष भारताचा स्टार बॅट्समन, म्हणजे मी कोणाबद्दल बोलतीये कळत असेल, हो मी बोलतीये विराट कोहली. आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर सगळ्यांचंच नजर आत्ता सध्या आहे. आणि त्याच्याकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे 2 मोठे विक्रम मोडण्या सुवर्ण संधी देखील या एक दिवसीय मालिकेत असणार आहे. तर काय वाटतंय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे जे मोठे विक्रम आहेत ते मोडण्यात येतील का, विराट कोहली हे करू शकेल का, नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वाजले 4:54 झालेले आहेत आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि म्हणजे उद्या आहे शुक्रवार. शुक्रवार म्हटलं की आपण काहीतरी नवीन येण्याची वाट पाहत असतो, कारण शुक्रवारी नवीन मूव्ही बघण्याचा मोह आवरत नाही. सॅटर्डे संडे जो असतो तेव्हा पण नवीन मूव्ही बघण्याचा मोह आवरत नाहीये, त्यामुळे शुक्रवारी कोणता मूव्ही येणार याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सिद्धार्थ मल्होत्राचा सुपर नॅचरल थ्रिलर चित्रपट म्हणजे द वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट उद्या म्हणजे 25 सप्टेंबर रोजी शुक्रवारी रिलीज होणार आहे. आणि रहस्यानं भरलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते बरं का, आणि मी देखील याची वाट पाहत आहे. कारण वेगळं काही बघायला मिळत असेल तर आपण आपलं असं असतं की अरे यार कधी हे येईल, कधी उघड होईल, अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती बिहारमधील एका रहस्यमयी वनदेवी मंदिराशी आणि जंगलाशी जोडलेल्या लोककथांवर आधारित आहे. आणि या चित्रपटाची कालच ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालेली आहे बरं का, आणि आतापर्यंत या चित्रपटात 5 कोटी रुपयांहून जास्त व्यवसाय केलेला आहे फक्त ऍडव्हान्स बुकिंगमध्ये. द वन फोर्स ऑफ द फॉरेस्टच्या ऍडव्हान्स बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे यामध्ये ऍडव्हान्स बुकिंग झालेली आहे. तर तुम्ही केलं का ऍडव्हान्स बुकिंग नक्की कळवा, आणि तुम्ही आहात का हा चित्रपट बघण्यासाठी म्हणजे उत्सुक आहात का हे देखील नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचं. संध्याकाळचे 5:01 झालंय आणि सांज रंग या शो मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. जी मारते खूप साऱ्या गप्पा तुमच्यासोबत, खूप सारी गाणी तुमच्यासाठी प्ले करत असते आणि त्याचबरोबर ऐकूनही घेत असतो एकमेकांच्या गप्पा गोष्टी. मंडळी, खरं म्हणजे एकमेकांशी बोलणं, एकमेकांचं ऐकून घेणं, एकमेकांना समजून घेणं हे लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे बरं का. आणि प्रत्येक नातं हे असं असायला हवं असं मला वाटतं की प्रत्येक नात्यामध्ये दोन्हीकडे पण तेवढंच कम्युनिकेशन व्हायला हवं दोन्हीकडनं पण. जेव्हा नातं टिकवायचं असतं ना तेव्हा बोलणं, कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं ठरतं. पण आता कम्युनिकेशन किंवा बोलण्यामध्ये, एकमेकांना समजून घेण्यामध्ये बाधा कोण आणते माहिती आहे का? तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातात कंटिन्यू असणारा, आपल्या सगळ्यांचा मित्र म्हणून आपण त्याला घेऊन म्हणजे कॅरी करत असतो, पण तो आपला दुश्मन झालाय की काय असा प्रश्न आता मला पडायला लागलाय. आपण त्याच्या पूर्णपणे आहारी गेलो की काय असं वाटायला लागलंय. तो म्हणजे आपला फोन. हो, फोन पण नाही, फोनमध्ये वेगवेगळे ॲप्स आहेत ना, ते कुठेतरी असे वाटतायत की आपल्याला माणसांपासून दूर करतायत. सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो ना, ती खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे जर नातं टिकवायचं असेल, नात्यामध्ये एकमेकांना समजून घ्यायचं असेल, मग नातं कोणतंही असो, नातं कोणतंही असलं तरी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मित्रमैत्रिणीचं असो, भाऊ बहिणीचं असो, नवरा बायकोचं असो, किंवा आई वडील, किंवा मग मुलगा आणि आईचं असो. कारण बोलाल तर कळेल समोरच्या व्यक्तीला की काय चाललंय तुमच्या मनामध्ये. त्यामुळे मोबाईल थोडासा बाजूला ठेवा आणि ही संध्याकाळची वेळ त्यासाठीच आहे बरं का. मोबाईल थोडासा बाजूला ठेवायचा असो, माझ्यासोबत गप्पा मारा आणि त्याचबरोबर तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत देखील गप्पा मारा. नक्कीच काही प्रश्न जे आहेत जे सॉल्व्ह होत नाही आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत. एकदा ट्राय करून बघा आणि मग मला सांगा काय वाटतंय. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संध्याकाळचे 5:11 झालेत बरं का. आणि सगळ्यांसाठी, म्हणजे जे आता स्ट्रगल करतात, ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काम करायचंय पण त्यांना जास्त काळ अनुभव आहे बँकिंग क्षेत्रातला, त्यांच्यासाठी मी एक छान महत्वाची आणि पॉझिटिव्ह किंवा सगळ्यांना आवडणारी बातमी घेऊन आली आहे बरं का. कारण अशा उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत 3 महत्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नसून निवड केवळ अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक कमाल 98 लाख रुपयांपर्यंत आकर्षक पॅकेज देखील मिळणार आहे. तर या भरती मोहिमेद्वारे 3 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये डीन 1 जी जागा आहे ती कमाल वार्षिक पॅकेज 98 लाख रुपये देणार आहे. तर फॅकल्टीची पहिली जागा जी आहे ती कमाल वार्षिक पॅकेज 63 लाख रुपये. आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ही एक जागा आहे ज्यामध्ये कमाल वार्षिक पॅकेज जे आहे ते 52 लाख रुपयाचं असणार आहे. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव कसा असणार आहे तर डीनसाठी उमेदवाराचं वय जे आहे ते 31 ऑगस्ट 2026 रोजी 40 ते 55 वर्षाच्या दरम्यान असायला हवंय. आणि उमेदवाराकडं किमान 55% गुणांसोबत MBA, एक्झिक्युटिव्ह MBA, PGDM किंवा PGDBA किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक असणार आहे. तसंच यासोबतच किमान 15 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक असून त्यापैकी 3 वर्ष वरिष्ठ शैक्षणिक किंवा नेतृत्व पदाचा अनुभव असायला हवाय. फॅकल्टीसाठी कोणत्याही विषयात किमान 55%पेक्षा जास्त गुणांसोबत त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट केलं पाहिजे. त्याचबरोबर संबंधित विषयात किमान 6 वर्ष अध्यापन किंवा प्रशिक्षणाचा अनुभव असणं बंधनकारक आहे. आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी मार्केटिंगमधील MBA किंवा समकक्ष पदवी ही जी आहे ती 55% गुणांपेक्षा जास्त गुण मिळून पास झालेले असले पाहिजे. तसंच मार्केटिंग क्षेत्रात किमान 5 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अनुभव आणि शैक्षणिक पात्रता असणार आहे. जर तुमच्याकडे ही पात्रता असेल आणि तुम्हाला तेवढा अनुभव असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकता आणि छान संधी तुम्हाला मिळणार आहे. तर या संधीचा नक्की लाभ घ्या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळचे 5:31 झालेत आणि तुमच्यासाठी हे गाणं मी लवकरच प्ले करणार आहे बरं का. आणि मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि आपल्या इकडे ना, तुम्हाला माहित आहे का, अनाथ जे मुलं मुली आहेत ना, त्यांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं न्यायालयाचे अधिकार जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केलेले आहेत. हो, आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमध्ये बालगृहातील 14 पैकी 12 अनाथ बालकांना नवीन हक्काचं कुटुंब मिळालंय. हो मंडई, तर अशा प्रकारे आता जिल्हाधिकाऱ्यांमुळे 12 अनाथांना हक्काचं कुटुंब मिळणार आहे. म्हणजेच काय, तर दत्तक प्रक्रियेला वेग आलाय, जे खूप महत्वाचं आहे. कारण आपण सगळेच कुटुंबाचं महत्व समजून आहोत. कुटुंब किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून प्रत्येकालाच कुटुंब असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला ते प्रेम मिळावं अशी या सगळ्यांची इच्छा असते. पण आता त्याला वेग आलेली आहे, कारण दत्तक प्रक्रियेला वेग आलाय आणि त्यामुळे जे मुलं अनाथ आहेत त्यांना आता हक्काचं कुटुंब मिळणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हम तो

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: संध्याकाळचे 5:43 झालेत आणि सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्यासोबत. ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि म्हणजे आपल्या राज्यात ना दुष्काळी परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यासंबंधीचा पहिला GR उद्या म्हणजे शुक्रवारी काढण्यात येणार आहे बरं का, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील पाहणी दौऱ्याच्या वेळी केली आहे. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिवाळीपूर्वी मिळू शकेल असं संकेतही त्यांनी दिलेत. पहिला GR प्राथमिक स्वरूपाचा आणि निकष ठरविणारा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता दुष्काळासंबंधीचा पहिला GR उद्या निघणार आहे, तो काय असणार आहे याकडे सगळ्याच शेतकऱ्यांचा आणि सगळ्याच महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत त्यांचं लक्ष असणार आहे. पण दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष मदतीचं संकेत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: झुंका गिरा रे

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळचे 5:56 झालेले आहेत. मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि आता 6 वाजतायत, म्हणजेच आता घड्याळ सांगतीये की आता तुम्ही थांबा इथेच, म्हणजे तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. निरोप घेण्याची इच्छा तर होत नाही, कारण खूप

साऱ्या गप्पा अजूनही मारायच्या असतात, खूप सारे बोलायचं असतं, खूप सारी गाणी एन्जॉय करायची असतात तुमच्या सोबत. पण ठीक आहे, आपण काही कायमचा निरोप नाही घेणार आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटणार आहोत सांझ रंग या शोमध्ये. आज तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्यात, खूप सारी मजा मस्ती केली आहे, काही रेट्रो, काही नवीन, काही 90s ची गाणी एन्जॉय केलेली आहेत, त्यामुळे ही संध्याकाळ खरंच शानदार झालेली आहे. आणि यावरूनच लक्षात येतं की एकमेकांसोबत बोलणं, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की बोला, फक्त बोला, मोबाईल बाजूला ठेवा आणि बोला, काहीही बोला. ऑफिसमध्ये काय झालं, रस्त्यावर काय झालं, रस्त्यावर तुम्ही काय पाहिलं, असं खूप काही असतं बोलायला. एकदा बोलून बघा, अनेक प्रश्न सुटणार आहेत. सो आज बोला, बाप्पासोबत तर आज खूप सारं बोला, कारण बाप्पा आता उद्या जाणार आहे, त्याची खंत आहे, वाईट वाटते, हुरहुर आहे, पण बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूयात उद्या संध्याकाळी 4 वाजता सांझ रंगमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: जी
1: नमो चौबीसाए तीर्थयराणं उस भाई महावीर पजवसनानं
0: सॉरी

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 9।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आरजीनं तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आणि मर्क्युरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण HIV आणि एड्स संदर्भामध्ये जनजागृती मालिका जी आहे ती आपण घेत आहोत. आणि या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधीलच डॉक्टर सोनाली बोरा आहेत आणि आज आपण त्यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅम.
0: जसं मी आता म्हणाले की HIV आणि एड्स, आजही आपल्या समाजामध्ये बघायला गेलं तर HIV आणि एड्स जर म्हटलं तर पूर्ण आणि अगदी ॲक्युरेट माहिती कोणाला नाही आहे. आजही समाजामध्ये HIV एड्सबाबत बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत आणि एक अवेअरनेसचा भाग म्हणून आज आपण या निमित्तानं या विषयावर बोलत आहोत. तर HIV आणि एड्स म्हणजे नेमकं काय किंवा यातला फरक काय आहे?
1: HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस हा एक विषाणू आहे जो आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेवर परिणाम करतो आणि त्यामुळे किंवा HIV ची बाधा झाल्यामुळे

0: जो रोग होतो किंवा रोगांचा जो लक्षणांचा जो समूह असतो त्याला असं आपण एड्स म्हणून म्हणतो. दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजेच काय की जो काही लक्षणांचा समूह असतो त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं.
1: आता तुम्ही एच आय व्ही आणि एड्स याबाबतचा फरक जो आहे तो नेमका सांगितला, पण एच आय व्ही कुठल्या मार्गाने होऊ शकतो किंवा एच आय व्ही होण्याची काय कारणं आहेत?
0: एच आय व्हीची बाधा ही प्रामुख्याने आपल्याला असुरक्षित यौन संबंध यामुळे होऊ शकतो. तसेच संक्रमित रक्त जर आपण ब्लड ट्रान्सफ्युजन झालं तर त्या मार्गाने होऊ शकतं. किंवा संक्रमित आई म्हणजे एच आय व्ही बाधित जर आई असेल तर होणाऱ्या बाळाला हे ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग डिलिव्हरी किंवा ड्युरिंग म्हणजे स्तनपानाच्या वेळी होऊ शकतो. तसंच संक्रमित सुया जर त्यांची जर त्यांचा वापर जर झाला तरीही होऊ शकतो.
1: एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही झाला किंवा एड्स झाला आहे हे कसं ओळखावं किंवा त्याचे काही सिम्प्टम्स आहेत का?
0: प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये होतात. जेव्हा सुरुवातीला जेव्हा एच आय व्हीची बाधा होते तेव्हा हलकासा ताप जाणवू शकतो किंवा मरगळ थकवा वारंवार जाणवतो. तसंच लिम्फ नोड सुजणे म्हणजे एक गाठींचे सुजन ही लक्षात येते. तसंच जेव्हा आपल्याला एच आय व्हीची बाधा पूर्णपणे झालेली असते त्यावेळी प्रामुख्याने वजन कमी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वजन कमी होतं, वारंवार इन्फेक्शन्स होतात आणि फीवर राहतो पेशंट्सला.
1: हे सगळं तपासण्यासाठी नक्कीच एच आय व्ही चाचण्यांचा उपयोग होतो. काळानुरूप एच आय व्हीच्या चाचणीमध्ये काही बदल झालेत का किंवा काही टेस्टिंगचे प्रकार आहेत का?
0: हो, एच आय व्ही तपासणीसाठी आपल्याला मोस्टली अँटीजेन अँटीबॉडी तपासणी असते. त्यामध्ये आपल्याला ट्रायडॉट, वेस्टर्न ब्लॉट या दोन तपासण्या असतात. आणि फर्दर आपण जर करायची जर म्हटले तर न्यूक्लिक ऍसिड टेस्ट असते.
1: नक्कीच. गर्भवती महिलांमध्ये जसं तुम्ही सांगितलं की या मार्गाने पण संक्रमण होऊ शकतं की येणाऱ्या होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही येऊ शकतो, तर गर्भवती महिलेमध्ये जर एच आय व्ही असेल तर तिने आणि ती गरोदर असेल तर तिने काय काळजी घ्यायला हवी?
0: गर्भवती आई जेव्हा गर्भवती राहते म्हणजे कोणतीही स्त्री जेव्हा गर्भवती राहते तेव्हा तिची पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये तपासणी एच आय व्हीची तपासणी होणं खूप गरजेचं असतं. का? जर आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये जर तिची तपासणी केली तर होणाऱ्या बाळाला आपण एच आय व्ही पासून आपण त्याचा बचाव करू शकतो.
1: नक्कीच. आणि एखादी आई होणारी आई किंवा एखादी गर्भवती महिला एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे तर तिच्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही येण्याची शक्यता असते.
0: हो.
1: तर त्यासाठी काही एच आय व्ही होऊ नये त्या बाळाला किंवा एच आय व्ही संसर्ग पुढे येऊ नये तर यासाठी काही काळजी घ्यायची आहे का किंवा काही मेडिसिन्स घेण्याची आवश्यकता आहे का?
0: जर आपल्याला लक्षात आलं की एखाद्या स्त्रीला पहिल्या 3 महिन्यामध्ये जर एच आय व्हीची बाधा झाली आहे तर आपण एक ए आर टी म्हणून थेरपी असते, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. जर तिला पहिल्या 3 महिन्यातच ही जर ट्रीटमेंट स्टार्ट केली तर होणाऱ्या बाळाला आपण एच आय व्हीची बाधा पूर्णपणे टाळू शकतो.
1: नक्कीच. आजही समाजामध्ये जसं आपण सुरुवातीला सुद्धा बोललो की एड्सबाबत समाजामध्ये गैरसमज आहे, जसं की एखादी एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती असेल आणि ती जर एखाद्या व्यक्तीसोबत राहत असेल, हस्त आंदोलन करत असेल किंवा तिच्यासोबत जेवण करत असेल, तिचे कपडे वापरल्यामुळे किंवा एक वॉशरूम वापरल्यामुळे सुद्धा एच आय व्ही होतो असं अनेकांचं म्हणणं आहे.
0: तर हे खरं आहे गैरसमज आहे? हा गैरसमज आहे. त्यांच्याबरोबर राहणं म्हणजे एच आय व्ही बाधित व्यक्तीबरोबर राहणं किंवा त्यांचे कपडे वापरणं किंवा जसं की एका ताटात जेवणं किंवा डास चावल्याने एच आय व्ही होतं ही पूर्णपणे अफवा आहे किंवा गैरसमज आहे तो.
1: नक्कीच नक्कीच. एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही झाला आहे हे कळल्यानंतर कुठेतरी मानसिक आरोग्यावर सुद्धा त्या व्यक्तीचा परिणाम होऊ शकतो आणि यासाठी काउन्सिलिंग फार महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर फॅमिली सपोर्ट सुद्धा किती महत्वाचा आहे आणि काउन्सिलिंग पण.
0: जेव्हा एच आय व्हीची बाधा होते आणि त्या माणसाला कळतं की आपल्याला एड्स झालेलं आहे तेव्हा त्याचं मानसिक आरोग्य पूर्ण खालवलेलं असतं. या अशा वेळी त्याला महत्त्वाचा आधार म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॅमिली सपोर्ट मिळाला पाहिजे, मित्रांकडून त्यांना म्हणजे सपोर्ट मिळाला पाहिजे आणि तसंच आपल्याला पूर्ण आपला जो समाज परिवार असतो त्यांच्याकडूनही त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. अशा वेळी माणूस खूप एकटा होऊन जातो तर त्यासाठी थोडंसं त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांना अगदी ते वाळी टाकल्यासारखं असतं तर ते न करता त्यांना उलट एक सामाजिक आधार देणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच. एच आय व्हीवर एड्सवर ए आर टी थेरपी आहे ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, तर ही उपचार पद्धती फॉलो करणं त्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे?
0: खूप महत्त्वाचं आहे, अगदी फॉलो करणं गरजेचं आहे. कारण ही जी थेरपी जर इन केस त्याने घेतली नाही तर त्याची जी परिस्थिती ती अजून खालवू शकते आणि जर त्याला जसं की आता एड्स एकदा झाला की तो बरा होऊ शकत नाही पण तो आपण नियंत्रित ठेवू शकतो तर त्यासाठी जी गरजेची आहे ती अँटी रेट्रोव्हायरल थेरपीज आहे.
1: नक्कीच. एखादी एड्स बाधित व्यक्ती किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती जर नियमित ए आर टी थेरपी घेत असेल तर तिला नियमित चाचण्या करणं गरजेचं आहे का?
0: हो आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मेन सी डी फोर काउंट पाहावा लागतो, म्हणजे सेल्स मल्टीप्लाय होत आहेत का, त्यांचे जे सी डी फोर काउंट कमी होतोय का, तो आपल्याला पाहावा लागतो.
1: नक्कीच एड्स बाबत आजही अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये. आजही म्हणावा तितका अवेअरनेस नाही आहे, तर शाळेच्या स्तरावर किंवा कॉलेजमधली जाणारी मुलं आहेत तर त्यांना एच आय व्हीचा अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे का?
0: खूप गरजेचं आहे, कारण कॉलेज गोईंग किंवा आपल्याला स्कूल गोईंग जे स्टुडंट्स असतात त्यांना पण म्हणजे सेक्स एज्युकेशन देणं खूप गरजेचं आहे.
1: समाजामध्ये एड्सग्रस्त व्यक्तींवर बरेचसे भेदभाव केले जातात, म्हणजे बऱ्याच वेळा ते जर जॉब करत असतील तर त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते किंवा त्यांना जॉबवरून काढून टाकणं, नोकरीवरून काढून टाकणं, असे अनेक ठिकाणी प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर नैराश्यातून निगेटिव्हिटी त्यांची वाढल्यामुळे कदाचित सुसाईड करणं, आत्महत्या करणं, असे प्रकारसुद्धा घडू शकतात. तर यासाठी हा भेदभाव टाळणं किती महत्त्वाचं आहे, सामाजिक भेदभाव?
0: हा सामाजिक भेदभाव टाळणं खूप गरजेचं आहे, कारण अगोदरच त्याला ती जे बाधा झाली आहे त्यामुळे त्याचं मानसिक आरोग्य खालवलेलं असतं. आणि जे समाजाकडून तो अजून जो निग्लिजन्स किंवा त्यांना वाईट टाकणं जसं मी म्हटलं की तसं केलं जातं, त्यामुळे अजूनही ते स्वतःला कमी लेखतात ह्या गोष्टीमध्ये.
1: नक्कीच शालेय विद्यार्थ्यांमध्ये जर एड्स असेल तर त्यांनासुद्धा एरटी थेरपी असते का?
0: असते.
1: एच आय व्ही आणि लैंगिक शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे का?
0: अगदी बरोबर, ते म्हणजे लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे.
1: समाजामध्ये एच आय व्ही एड्स असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती शोधण्यासाठी किंवा त्या व्यक्तींना सापडवण्यासाठी एन जी ओज किंवा सामाजिक संस्थांची मदत होते?
0: एन जी ओज आणि सामाजिक संस्थेची एड्सच्या बाबतीत खूप जास्त मदत होते, कारण एड्सच्या बाबतीत जनजागृती करणं, मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणं हे एन जी ओ किंवा सामाजिक संस्थांद्वारे होत असतं. जसं आपली जी स्नेहालयची संस्था आहे नगरमध्ये जी कार्यरत आहे ती ह्या माध्यमांद्वारे ती करत असते.
1: नक्कीच एच आय व्ही बाधित व्यक्तींसाठी पोषण आणि आहार कसा असायला हवा?
0: एच आय व्ही बाधित व्यक्तींनी संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथिने, म्हणजे प्रोटीन्स आणणे खूप गरजेचं आहे. प्रोटीन्स त्याबरोबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्यासाठी प्रोटीनयुक्त आहार, भरपूर फळ खाणं खूप गरजेचं आहे.
1: एन जी ओजची आणि सामाजिक संस्थांची तर नक्कीच एड्स प्रतिबंधासाठी नक्कीच महत्त्वाची भूमिका आहे, पण त्याचबरोबर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची सुद्धा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ए आर टी थेरपी ही मोफत दिली जाते आहे. बरेच एड्स बाधित व्यक्ती आहेत की ज्यांना आपलं नाव सांगायचं नसतं किंवा त्यांची गोपनीयता जी आहे तर ती त्यांना पाळायची असते, तर यासाठी टोल फ्री क्रमांक आहे का?
0: टोल फ्री क्रमांक आहे, तो आहे 1097.
1: आज आपण पाहतो आहोत की गणेशोत्सवाचा काळ आहे, त्याचबरोबर कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक रक्तदान शिबिरं होतात, अनेक कॅम्प होतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की कुठली सिरिंज किंवा कुठली सुईचा वापर पुन्हा केल्यामुळे सुद्धा संक्रमण होऊ शकतं एखाद्या व्यक्तीला, पण आत्ता आपण पाहतो आहोत की आपल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या अनेक रक्तपेढ्या ज्या आहेत, ज्या ब्लड बँक आहेत, त्या काळजी घेत आहेत. ज्या ठिकाणी कॅम्प होत आहेत, ज्या ठिकाणी वेगवेगळे रक्तदान शिबिरं होत आहेत, तर या माध्यमातून तुम्ही या सगळ्या कॅम्पला किंवा ज्या ठिकाणी असे मोठे कॅम्प होत आहेत तर त्यांना काय सांगाल, काय सुरक्षितता आणि काय काळजी घ्यायला हवी?
0: ज्या रक्तपेढ्या असतात त्यांचं मोठं योगदान आहे, ते जेव्हा रक्त घेतात तर तेव्हा त्यांचं क्रॉस मॅचिंग होतं आणि त्यानंतरच ते पुढे रक्त देऊ शकतात.
1: तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून एच आय व्ही अवेअरनेसच्या या प्रोग्रॅमबद्दल सहभागी झाला आहात, तुम्हाला कसं वाटतं?
0: खूप सुंदर वाटतं.
1: नक्कीच आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून एच आय व्ही अवेअरनेसच्या या जनजागृतीच्या या मालिकेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे आमच्या टीमतर्फे स्नेहालयातर्फे खूप खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या डॉक्टर सोनाली बोरा. श्रोते हो, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आणि मर्क्युरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एच आय व्ही आणि एड्स जनजागृतीपर मालिका ऐकत आहोत. आणि या मालिकेमध्ये आपण एच आय व्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, यातला मूलभूत फरक, एच आय व्ही संक्रमणाचे मार्ग कुठले, कारणं कुठली, एच आय व्ही संक्रमण जे आहे ते रोखण्यासाठी ज्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या महत्त्वाचे जे काही रोल आहेत ते प्ले करतात समाजामध्ये, आणि त्याचबरोबर समाजामध्ये जो गैरसमज आहे तो खरं तर पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि आज आपल्यासोबत डॉक्टर सोनाली बोरा या मालिकेच्या निमित्तानं होत्या. श्रोते हो, उद्या आपण भेटणार आहोत याच वेळी नगर डायरी कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा, माझा आणि सर्वांचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी विभागीय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेली आहे, राज्य स्पर्धांमध्येही चमक दाखवलेली आहे. त्याचबरोबरीनंतर त्यांनी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सहसचिव म्हणून गेले 7-8 वर्ष ते काम करीत आहेत. तर विविध स्पर्धांचे आयोजन नियोजन त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर प्रदीप सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. सर, मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: धन्यवाद. माझं बालपण, माझा जन्म भिंगार येथे झाला.
2: बर.
3: आणि आम्ही सगळे भावंड, 6 भावंड.
2: बर.
3: आणि मी भावांमध्ये मोठा.
2: हा हा.
3: तर एक कॉन्व्हेंट स्कूलचं त्यावेळेस क्रेज होतं आणि घरात मोठा मुलगा म्हणून मला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं त्यांनी.
2: बर.
3: शाळेमध्ये. तर त्या निमित्ताने माझे कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे सगळे हाय क्लासचे मुलं, म्हणजे सगळे पैशावाले म्हणा किंवा मोठे शिक्षित लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स यांची मुलं जास्त करून त्यावेळेस शाळेत होते त्या कॉन्व्हेंटला. आणि त्यांच्यामध्ये मी, माझं नशीबच म्हणायचं की मी त्या शाळेमध्ये दाखल झालो. नंतर मी 78 10 झालो आणि 78 10 नगर कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं आणि 55% मार्क त्यावेळेस माझे खूपच होते.
2: हो, हो.
3: आणि आताच्या काळात गोळ्या वाटल्यासारखे मार्क दिले जातात, पण त्यावेळेस माझे 55% मार्क त्या मानाने बरे होते.
2: हो.
3: आणि माझ्या बरोबरीचे मित्र माझे आज डॉक्टर आहेत, अभय साळवे म्हणून, किंवा CA मोहन बर्मीच्या, CA गिरीश गैसास. आणि मला खेळाची आवड होती म्हणून मी काय सायन्सला गेलो नाही, मी कॉमर्स निवडलं. आणि मग त्याचबरोबर माझं शिक्षण 11 आणि खेळ, खेळ म्हणजे फुटबॉल, हॉकी.
2: कधीपासून खेळायला लागलात फुटबॉल?
3: मी फुटबॉल लहानपणी शाळेतूनच खेळलो. मी
2: म्हणजे
3: आमचे फिजिकल डायरेक्टर शाळेमध्ये गॉडविन सर होते, गॉडविन डिक सर होते. तर त्यांनी शाळेमधून आमच्या बऱ्याचशा स्पर्धा जिल्हा पातळीवर त्यांनी खेळवल्या.
2: शाळेतर्फे खेळलात का?
3: शाळेतर्फे मी खेळलो सुरुवातीला.
2: बर बर.
3: आंतरशालीय आमच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्यातून बजेकल ट्रॉफी म्हणून एक प्रामुख्याने एक ट्रॉफी असायची, बजेकल ट्रॉफी मध्ये मी खेळलेलो आहे. आणि आम्ही कॉन्व्हेंट शाळा आमची विनर आहे ती बजेकल ट्रॉफीची.
2: अरे बापरे. म्हणजे तुम्ही जिंकले होता त्यावेळेचे खेळाडू आठवतात का तुम्हाला?
3: खेळाडू आमचे, माझ्या बरोबरचा आमचा कॅप्टन किशोर पाटोळे, आणि फार अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता तोही भिंगरचा, आणि खरोखर एकदम छान खेळाडू होता. पण त्यांनी पुढे 10 नंतर तो नेव्ही मध्ये भरती झाला, त्याच्यामुळे त्याचा खेळ इथं काय प्रामुख्याने लोकांना पाहायला मिळाला नाही, पण अतिशय उत्कृष्ट खेळाडू.
2: बर बर. अजून कोण प्लेअर होते का आठवत? तुमची एक विनरची टीम झाली तुमची. बर बर. कुठल्या टीमला आठवत का तुम्ही फायनलला?
3: फायनल आम्ही ना ते भाऊसाहेब फिरोदिया स्कूलला आम्ही हरवलं होतं.
2: अरे बापरे. बर बर.
3: आणि
2: अंडर 17 का काय?
3: नाही नाही नाही, आम्ही अंडर 14 मध्ये त्यावेळेस होतो.
2: 8वीच्या आतच?
3: हो.
2: बर बर बर.
3: अंडर 14 आमचा संघ होता. आणि 78 आम्ही.
2: तुमचं काय स्वतःची कामगिरी आठवते का त्या स्पर्धेत?
3: मी डिफेंडर होतो, मला काय गोल करता आला नाही, पण एक डिफेन्स म्हणून मी चांगला खेळलो.
2: अरे बापरे. वा वा वा. म्हणजे तुम्ही भाऊसाहेब फिरोदेला फायनलला
3: हरवलं.
2: मग विभागाच्या वगैरे खेळला का?
3: मग विभाग नाही, शाळेतून तेवढं आंतरशालीय
2: तेवढी स्पर्धा
3: तेवढीच होती. आणि मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तिथं स्पर्धा होता
2: आंतर महाविद्यालय,
3: तर त्याच्यामध्ये आम्ही नगर कॉलेजचं म्हणजे इतकं जवळजवळ आम्ही 78 असताना तेव्हा 30-35 वर्ष सलग फुटबॉल जिंकत होतो नगर कॉलेज.
2: बलाढ्य टीम.
3: आणि त्या टीम मध्ये मी होतो. तर ग्रुप्स मध्ये GPS मध्ये आम्ही प्रवरा नगर, कोपरगाव वगैरे इथं 2 मी खेळायला गेलो.
2: अरे वा.
3: आणि त्यावेळेसचे माझ्या बरोबरचे प्लेयर्स मला आठवतात, जे एक सरदारजी होता, बलविंदर नाव त्याचं होतं. तो आता आयातीत नाहीये म्हणा, पण तो एक चांगला प्लेअर होता.
4: बर.
3: आणि बबन मुनोत म्हणून आमचे बेंगारचेच होते, ते आमचे कॅप्टन होते.
4: बर.
3: आणि बरेचसे युजेन पॉल म्हणून एक प्लेअर होता, एक पारसी प्लेअर होता, आणि एक अतिशय सुंदर टीम होती आमची.
4: बर बर.
3: समन्वय चांगला असायचा आणि ग्रुप सुद्धा आम्ही जिंकलेला होते. नगर विभागातून आम्ही जिंकलेलो आहोत. आणि त्यातून आमचे तीन प्लेअर आमचे युनिव्हर्सिटीला गेले.
4: बर.
3: आणि त्यामध्ये माझा काही नंबर लागला नाही.
4: आठवत आहे का नाव त्यांचे?
3: जवळजवळ 80-81 ची गोष्ट आहे. नाव मला आठवत नाहीये, पण युनिव्हर्सिटी ते तीन पोरं खेळले होते आमचे नगर कॉलेजकडून. आणि आमचे फिजिकल डायरेक्टर डागवाले सर होते, नुकतेच मंगलसिंग ठाकूर रिटायर होऊन 2-3 वर्ष झाली होती.
4: बर.
3: आणि डागवाले सर आमचे फिजिकल डायरेक्टर.
4: मग तीन तुमचे आपले पुणे
3: युनिव्हर्सिटी खेळले
4: का? हो. वा वा वा. मग अजून कुठल्या स्पर्धा आठवत आहेत का तुम्हाला त्यावेळेसच्या?
3: हा, आम्ही म्हणजे महाविद्यालयीन स्पर्धा भरपूर खेळलो. आणि फुटबॉल एक प्रामुख्याने माझा गेम होता, पण त्यानंतर मला त्या शेजारी क्रिकेटचं ग्राउंड असायचं आमच्या नगर कॉलेजला, तर मला त्याचं पण अट्रॅक्शन झालं क्रिकेटचं. आणि मी क्रिकेटही खेळलो. आणि ते पण म्हणजे युनिव्हर्सिटी नाही, महाविद्यालयीन स्पर्धा मी खेळलो.
4: टीम मध्ये होतात?
3: हो, टीम मध्ये होतो.
4: फुटबॉलच्या टीम मध्ये होतो आणि
3: क्रिकेटच्या टीम मध्ये पण आलो.
4: आणि बॅटिंग बॉलिंग काय करायचं?
3: मी ऑलराऊंडर होतो, बॉलिंग पण करायचो, बॅटिंग पण करायचो. आणि आमची मला एक चांगला स्पर्धा आठवतीये, म्हणजे इंटर स्कूल्स म्हणतात ना, जे म्हणजे आपले कॉलेजच्या कॉलेजमधले जे हे असतात डिव्हिजन्स, इंटर डिव्हिजनची आमची स्पर्धा होती. तर ती स्पर्धामध्ये आम्ही टीवायला असताना आमचा कॅप्टन किरण वोरा, जो मधुराचं जे दुकान आहे आज MG रोडला, तर तो कॅप्टन म्हणून होता
4: क्रिकेटच्या टीमचा.
3: तर आमची वर्गाची टीम होती, त्याच्यामध्ये 4-5 प्लेअर चांगले अतिशय उत्कृष्ट होते आमचे. आणि आम्ही अशी एक टीम बनवली की सगळ्या वर्गाची टीम होती, तर आपली पण टीम, तर आम्ही जिंकत फायनल मध्ये आलो. फायनल मध्ये आमचा स्पर्धा होती, DBM ची टीम होती, जी CSRD मध्ये त्यांचे क्लासेस भरायचे. तर त्याचा कॅप्टन होता अरुण राठोड.
4: बर.
3: हो. तर आमची स्पर्धा फायनल मध्ये लागली आणि त्यांच्या टीम मध्ये तो आपला परवेज माहित आहे तुम्हाला?
4: परवेज अहमद.
3: अहमद. तर तो त्यांच्या टीम मध्ये होता. खास तो म्हणजे एकदम नावाजलेला प्लेअर होता.
4: नगर इलेव्हन खेळायचा.
3: हा, नगर इलेव्हन कडून तो खेळायचा. मिरकर बंडू खेळायचा.
4: बरोबर.
3: रावडे वगैरे हे
4: सगळे रावडे.
3: ओपन मध्ये
4: आम्ही त्यांच्याकडनं खेळायचो.
3: ओपन मध्ये मी त्यांच्याकडनं खेळलेलो
4: आहे.
3: आमची भिंगारची MCC ची टीम होती. तर आम्ही क्रिकेट तर त्यांच्या बरोबर पण खेळलेलो आहे. तर तो मुद्दा सांगायचा म्हणजे ज्यावेळेस आमची स्पर्धा झाली DBM बरोबर TY BCOM ची, तर फार म्हणजे चुरशीचा सामना त्यांच्यामध्ये. प्लेअर परवेज अहमद, अरुण राठोड हे युनिव्हर्सिटी खेळलेले पोर. आणि आम्ही काय म्हणजे असे हौशिक क्रिकेट खेळणारे. तर त्या फायनल मध्ये त्यांची बॅटिंग झाली पूर्ण, बरेचसे रन त्यांनी केले, म्हणजे जवळजवळ 150-200 रन त्यांनी केले असतील 30 ओव्हरची मॅच. मग त्यानंतर सला आम्हाला ते स्कोअर एवढा कसा म्हणजे कव्हर होईल आपला, तर मला त्यांनी ओपनरला पाठवलं. ओपनिंगला आमची चर्चा झाली किरणची. मग ओपनिंगला मी गेलो ना, आउट झालो. खेळाचा काय भरोसा नाहीये. आणि तर मग माग करणार नाही म्हणे, तू जा, मला विश्वास आहे तुझ्यावर. तर तुम्हाला सर मी खोटच नाही सांगत, मी 99 पर्यंत नाबाद राहिलो. सेंचुरी व्हायची राहिली ना, आम्ही ती मॅच जिंकली होती. अरुण राठोड आणि डागवाले सर तिथं मॅच पाहत होते. अरे म्हणे, हा वर्ग कुठं लपवून ठेवला तुम्ही, याला कॉलेजच्या टीम मध्ये का नाही खेळवत? म्हणे
4: 99 रन काढले का? हा. अरे बापरे.
3: तर याला कॉलेजच्या टीम मध्ये का नाही खेळवलं तुम्ही? म्हणे तू येतच नाही सर प्रॅक्टिसला, तू तिकडे फुटबॉल खेळत असतो. तर हे आवश्यक म्हणून आम्ही क्रिकेट खेळलो. आणि मला त्यावेळी एक क्रिकेटची आवड लागली. त्याच्यानंतर मी आम्ही नगर भिंगारचे आमची MCC म्हणून क्लब होता, क्रिकेट क्लब. त्याच्यामध्ये आपलं श्याम चौधरी, दीपक चौधरी, परमा, आपले दलजीत सिंग परमार म्हणजे ते पोलीस इन्स्पेक्टर होते मुंबईला. आणि त्यांच्या ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. तर असे मोठमोठे प्लेअर आमच्या टीम मध्ये होते, नावाजलेले जिल्हाभर. आणि आम्ही टेनिस बॉल मध्ये माहिर होतो. टेनिस बॉल मध्ये जिल्हाभर आमच्या बरोबर कोणी जिंकू शकलं नाही
4: क्रिकेट मध्ये.
3: हा.
4: अरे वा.
3: माझं म्हणजे पेस बॉलर होतो मी ओपनरला, माझ्या बरोबर माझे मित्र सादिक सय्यद. आणि त्याचे आणि माझे 5-5 ओव्हर जर सुरुवातीला टाकले तर मला म्हणजे कोणीच बॅट लावायची हिंमत नव्हती, एवढा बॉल असं स्पीडने निघून जायचा, MRF चा बॉल टेनिसचा असं जड असायचा तो, इतका स्पीडने बॉल जायचा. आणि त्याच्या जोरावर आम्ही जिल्हाभर कुठलीही टीम असू याची टेनिस बॉलची क्रिकेटची आम्ही त्यांना पराभूत केले.
4: अरे बापरे,
3: म्हणजे अव्हेंजर्सची टीम तुम्ही नाव ऐकून असा, अव्हेंजर्स आपला श्याम आनंद जो रामचंद्र कोंटर होता त्याची टीम एक चांगली होती. आणि त्याला एक अशी आवड होती की प्रत्येक टीम विभाग म्हणजे गल्लीमधून जो चांगला खेळणारा प्लेअर आहे त्याला गोळा करून तो टीम बनवायचा अशी चांगली. आणि मग आमच्या बरोबर नेहमी त्यांची फायनल असायची, अव्हेंजर्स त्याच्या टीमचं नाव होतं. आणि प्रत्येक वेळी आम्ही त्यांना पराभूत केलेला.
4: बापरे, टेनिस बॉल मध्ये?
3: टेनिस बॉल मध्ये.
4: तुम्ही लेदरवर म्हणजे फारसे खेळले नाहीत?
3: लेदरवर जास्त नाही खेळलो, पण खेळलो मी, जास्त नाही खेळलो.
4: पण मेन ती स्पर्धा तुम्हाला आठवते?
3: कॉलेजची ती स्पर्धा मला माझ्या माझ्या आयुष्यात म्हणजे फार महत्वाची. मी जखमी होऊन सुद्धा म्हणजे बॉल छातीला लाग, पोटाला लाग, पॅडवर लागला तरी म्हटलं निर्धार केला की आउट नाही व्हायचं, जिंकायची ही मॅच आपल्याला.
4: आणि चमत्कार करून
3: दाखवला.
4: वा वा वा, म्हणजे चांगली आठवडा आहे
3: एकदम भारी.
4: बर बर बर. मग नंतर तुमची वाटचाल कशी सुरू झाली पुढे?
3: बारावी नंतर घरची परिस्थिती एक म्हणजे साधारण परिस्थिती, तर म्हणजे नोकरीच्या शोधात होतो काहीतरी करायचं म्हणून, तर कायनेटिक मध्ये मी कामाला जायचो.
4: बर.
3: आणि त्याप्रमाणे कॉलेज पण करत होतो. आणि एक पेपरला ऍड आली होती, शिक्षक भरती होती, आणि मी ती ऍड वाचली तर त्याच्यामध्ये मला आश्चर्य असं वाटलं की त्याच्यामध्ये डीएड बीएडचं काही उल्लेख केला नव्हता त्यांनी. बारावी पास म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणून म्हणजे घेणार आम्ही, तर मी अर्ज केला त्याच्यामध्ये, इंटरव्ह्यू घेतली. मला आठवतं त्यावेळेचे सीईओ होते शिंदे साहेब, म्हणजे जवळजवळ 80-81 ची गोष्ट असेल. आणि मी इंटरव्ह्यूला गेलो, माझे त्यांना सर्टिफिकेट्स दाखवले, 10-12 लोक असे इंटरव्ह्यूला होते. तर त्यांनी फक्त माझं सर्टिफिकेट पाहिलं, म्हणे अरे तू तर कॉन्व्हेंटमधून शिकलेला आहे. म्हटलं हो सर. मग आता काय? म्हणलं मी FY ला आहे, कायनेटिकला कामाला जातो. तर इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये मी बोललो त्यांच्याबरोबर. अरे म्हणे हा विद्यार्थी चांगला आहे, याला घ्या तुम्ही, याचं नाव टिक मार्क करा.
4: भिंगार कॅन्टोन्मेंटच्या ह्याच्यात
3: ZP जिल्हा परिषद.
4: जिल्हा परिषद.
3: हा, जिल्हा परिषद. तर मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि मग त्यांनी त्यांच्या सहकार्याला सांगितलं की ह्याच्या नावावर तुम्ही लाल पेनाने मार्क करा.
4: बर.
3: आणि ह्याला कॉल लेटर तुम्ही पाठवा. आणि मी येऊन माझ्या मित्रांना सांगितलं, पैकी एक माझा मित्र दातरंगे म्हणून, गौतम दातरंगे, तो पण म्हणजे असं टेम्पररी बेसवर पोस्टामध्ये पोस्टचे पत्र वाटवायचे काम करायचं. तर मी त्याला येऊन सांगितलं, म्हणलं बघ रे माझं लेटर येईल बरं का, मला असं असंच आहे. तर तो त्यांनी पण म्हणजे त्याला गंमत वाटली की बाबा हा काहीतरी सांगतो. आणि खरोखर मला 8-15 दिवसांनी पत्र आलं मला की तुम्ही सहशिक्षक म्हणून माहेगाव देशमुख हे शंकरराव काळ्यांचं गाव आहे, वस्ती आहे, त्या शाळेवर ZP शाळा आहे, पहिली ते चौथी शाळा आहे, तिथं तुमची नेमणूक करण्यात आलेली आहे. मला आनंद झाला. मी गेलो, पण ती वस्तीवरची शाळा त्या गावामध्ये त्यावेळेस त्या पाण्यातून जावं लागायचं, म्हणजे बोट वगैरे नव्हती, असं एक भोपळा वगैरे असे त्याच्यावरून बसून तिथं जायचं त्या गावाला. नाराज झालं, म्हणलं सर इथं आपण एवढे कॉन्व्हेंट मधून शिकलो, शहरात राहिलो ना, तर खेड्यामध्ये मास्तर म्हणून पण आता जगण्यासाठी तर काहीतरी आपल्याला उत्पन्न व्हायलाच पाहिजे ना. आणि शिक्षक म्हणून मला काही ते पटलं नाही खरं, म्हणजे माझी आवड नव्हती ती. पण केली मी ती नोकरी महिनाभर. त्याच्यामध्ये मला आवडत नव्हतं. आणि मीनवाईल इकडे एक ऍड होती PNT ची, पोस्ट अँड टेलिग्राफची, तर तिथं पण मी अर्ज केलेला होता. आणि एक वेळ सुट्टीला आलो मी महिन्याच्या त्या मध्यंतर, आणि आईला म्हणलं यार मला काही पटत नाही, पण आई म्हणली यार आता करावंच लागेल तुला, हे शिक्षक काही साधी नोकरी आहे का? माझी आई म्हणली. तर मी असं पडलो होतो बाहेर दुपारच्या वेळेला, पोस्टमनने आवाज दिला जाधव म्हणून, मी पाहिलो. तर मला इतका आनंद झाला ते उघडून पाहिल्यावर, मला PNT चा ऍज अ टेलिग्राफिस्ट म्हणजे दूरसंचारचं एक टेलिग्राफी असायची, तार म्हणतो ना आपण, तर त्या खात्यामध्ये मला म्हणजे सिलेक्ट झाले, तर ट्रेनिंगला ऑर्डर आली.
4: अरे वा.
3: अरे म्हणलं आता आपलं सुटलं हो शिक्षकी पेशा, म्हणलं बरं झालं, आनंद झाला. मग मी पुण्याला जॉईन झालो ट्रेनिंगला. मग त्यावेळेस पासून मी पुण्याला जवळजवळ 83-87 माझं ट्रेनिंग मोर्सचं ट्रेनिंग असं, त्याला इंग्लिश मोर्स, हिंदी मोर्स आणि टेलिप्रिंटरचं, टेलिग्राफी करायला. म्हणजे इथं टाईप आपण केलं तर समजा मुंबईला टेलिप्रिंटर असेल तर तिथं ते टाईप व्हायचं, असं ऑनलाईन टेलिग्राफी असायची. तर त्या
4: खात्यामध्ये
3: तारेची हो ट्रेनिंग
4: होती. पूर्वी तारेची जी हे होती त्याच्यात तुम्ही सुरुवातीचे होते?
3: हो, टेलिग्राफिस्ट म्हणून.
4: अरे वा,
3: तर ती नोकरी मी घेतली, स्वीकारली आणि 87 पर्यंत पुण्यामध्ये होतो. नंतर पुण्यामधून माझी बदली मग बीड मध्ये झाली आणि तिथं मग वर्षभर काम केलं. बीड मधून मग मी रिक्वेस्ट अर्ज केलं की माझा जिल्हा नगरचा आहे तर मला नगर मिळावं. तर मग त्यावेळेस आमचे सुपरिंटेंडेंट होते तिकडं पुण्याला, तर पुण्यावाल्यांनी नगर म्हणजे त्यांनी मला नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला बदली दिली. मग श्रीरामपूरला मी 6 केलं. मग पुन्हा त्या साहेबांना रिक्वेस्ट केली की भाऊ श्रीरामपूर माझ्या घरापासून जवळजवळ 101 आहे, तर मला थोडी अडचण होती आणि माझं नवीन लग्न झालेलं आहे, दर रविवारी शनिवारी जायला मला त्रास होतो. तर मग त्यांनी महिनाभरात माझी बदली नगरला केली. 87-88 मी नगरला आलो आणि नगरला आल्यानंतर आज तागायत मी 2022 पर्यंत मी ॲज अ ऑफिस सुपरिंटेंडंट म्हणून निवृत्त झाले.
4: मग खेळाशी खेळाशी
3: नोकरीला असताना आमचे ज्येष्ठ गुरु समजा राणाशेठ परमार यांचं ऑफिस भिंगारमध्ये आहे, तर ऑफिसला जाताना येताना मी तिथं माझी बैठक असायची आणि घरी आल्यानंतर पण मग येऊन तिथं गप्पा मारणे वगैरे चालू असायचं. मग तिथं अलेक्स फर्नांडिस पण येऊन बसत होते, गप्पा होत होते.
4: ते सेक्रेटरी होते जिल्हा फुटबॉल,
3: ते संस्थापक सेक्रेटरी होते जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे. तर आमच्या असे पारिवारिक चर्चा, फुटबॉलच्या चर्चा अशा रंगत असायच्या. तर मग त्यांनी मला म्हणे अरे तो लडका अच्छा आहे, म्हणे इसको आपण अपना लाइफ मेंबर बनायंगे. तर आम्ही त्यांनी मला फुटबॉलच्या संघटनेमध्ये लाइफ मेंबर बनवलं त्यांना. मग मीनवाईल ते नंतर आजारी पडले, आजारीनंतर ते मग निवर्तले ते. मग त्याच्यानंतर गॉडविन डिक सर आमचे सेक्रेटरी झाले फुटबॉल असोसिएशनचे. नगर क्लबला मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही सेक्रेटरी केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला त्या मीटिंगमध्ये मला जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी पद मला दिलं.
4: बरं, आता तुमची फुटबॉल संघटनेचे सहसचिव म्हणून वाटचाल सुरू झाली.
3: सुरू.
4: बरं, मग आता कुठले काय कार्यक्रम उपक्रम काय काय राबवले?
3: उपक्रम आमचे जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामुख्याने प्रेसिडेंट कप भरवतो. प्रेसिडेंट कप म्हणजे अहमदनगरचा छावणी जी आहे कॅन्टोनमेंट बोर्ड, तिथलं जे प्रेसिडेंट आहे म्हणजे ब्रिगेडियर असतो त्याच्या नावाने आम्ही प्रेसिडेंट कप भरवायचं दरवर्षी. पण आता हल्ली फंड्सची कमतरता, ते आम्हाला द्यायची 40-50 हजार रुपये देत होते. मग त्याच्यातून इतर आम्ही मग जे प्रायोजिक तत्वावर बाकी बँकांकडून जे जवळचे आमचे आहेत त्यांच्याकडून असे 2-4 हजार घेऊन स्पर्धा आम्ही पार पाडत होतो. नंतर मग आता
4: ते किती वर्ष तरी प्रेसिडेंट कप,
3: प्रेसिडेंट कप बऱ्याच वर्ष चालला तो. माझ्या म्हणजे मी संघटनेत येण्यापूर्वीपासून तो प्रेसिडेंट कप चालू
4: होता
3: आणि नंतर आता 1-3 झाला त्याला खंड पडला. पण आता एक नवीन प्रेसिडेंट कप आम्ही सुरू करतोय, म्हणजे आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे जे प्रेसिडेंट आहेत नरेंद्र सर फिरोदिया, तर त्यांच्या नावाने आम्ही एक प्रेसिडेंट कप या वर्षीपासून सुरू करत आहोत आणि 1 दिवाळीनंतर तो प्रेसिडेंट कप सुरू होणार आहे.
4: अरे वा.
3: आणि असे बरेचसे म्हणजे आमचे जे क्लब्स आहेत जे आमच्या बरोबर 14 क्लब आहेत आमच्या भिंगार नगर मध्ये, एक कराळे क्लब आहे, फ्रेंड्स क्लब आहे, सिटी क्लब आहे, परत बरं शिवाजीन्स, फिरोदिया शिवाजीन्स क्लब आहे आमचा. फिरोदिया शिवाजीन्स म्हणजे नरेंद्र सर आणि मनोज वाळवेकर आमचे ज्येष्ठ हे आहेत, अध्यक्ष आहेत ते मनोज वाळवेकर, ते आणि नरेंद्र सर मिळून एक त्यांचा क्लब आहे फिरोदिया शिवाजीन्स. क्लब मध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, 100-150 विद्यार्थी आहेत. तर त्यांचे 4-5 टीम आहेत त्याच्यात, मुलींची पण टीम आहे, मुलांची पण टीम आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहेत. तर त्यांचा आम्हाला चांगला सहयोग होतो आणि फुटबॉल त्याप्रमाणे आमची चांगली वाटचाल चालू आहे. आणि इतर क्लब जे नगरमध्ये आहेत त्यांचे पण चांगला आम्हाला, गुलमोर क्लब आहे आणि भिंगारमध्ये आमचं बरेचसे क्लब
4: आहेत. पहिल्याच भिंगार म्हणजे फुटबॉल एक नाव रूपच आलेलं आहे
3: आणि त्याच्या सगळ्यात जुना क्लब आमचा युनिटी क्लब आहे. त्याच्यामध्ये चांगले प्लेयर आहेत सगळे, त्याच्यामध्ये डेडिकेटेड आहेत, पॅशन आहे त्यांना म्हणजे फुटबॉल प्रती. आणि ते सुद्धा एक एक स्पर्धा आमच्या संलग्न म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला संलग्न असं ते आमच्या स्पर्धा घेतात. म्हणजे फुटबॉल असोसिएशनची परवानगी शिवाय कुठली स्पर्धा होऊ शकत नाही आणि ती म्हणजे ऑथेंटिक स्पर्धा होऊ शकत नाही आमची जर परवानगी नाही घेतली तर.
4: तुमचं काय ह्याच्याशी संलग्न आहे ना पश्चिम विभाग?
3: आमचं वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे आणि वेस्टर्न इंडिया तिकडे ऑल इंडिया फेडरेशनशी संलग्न आहे.
4: बर बर बर.
3: AIFFC ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन जे
4: बर
3: नॅशनलवर आहे.
4: कुठल्या वयोगटात साधारणतः स्पर्धा खेळ?
3: स्पर्धा अंडर 12, अंडर 14, अंडर 17, अंडर 19
4: बर
3: हे शालेय विद्यार्थी यांच्या स्पर्धा असतात. स्कूल गेम्स फेडरेशन म्हणून त्याच्यामध्ये शेवटची जी स्पर्धा असते तर त्याच्यामध्ये नॅशनल म्हणजे राज्याकडून जो खेळला मग तिकडचे जे सिलेक्टर्स असतात स्कूल गेम फेडरेशनचे त्याला ते सिलेक्ट करून मग तो नॅशनल्स खेळतो. म्हणजे राज्याला जो प्रतिनिधित्व करतो तो राज्य म्हणजे देश पातळीवर खेळला जातो.
4: अरे बापरे.
3: आणि मग त्याला जे सर्टिफिकेट मिळतं तर त्या सर्टिफिकेटवर त्याला आरक्षण असतं की त्याला 5% नोकरीमध्ये आरक्षण, त्याला समजा मेडिकलला जायचं असेल तिथं आरक्षण, इंजिनिअरिंगला जायचं तिथं आरक्षण असतं. पण एक खंत असा वाटतो म्हणजे एक फार दुःखाची बात आहे की 14 आणि 17 वयोगटामध्ये हल्ली एक राज्य सरकार एक GR काढण्याच्या प्रयत्नात आहे की 14 आणि 17 गटातल्या पोरांना आरक्षण ते रद्द करत आहेत.
4: बर.
3: तर ते आमच्यापर्यंत बातमी आली आणि नगरमध्ये एक शैलेश गवळी म्हणून आमचे ज्येष्ठ क्रीडाप्रेमी आहेत त्यांनी आमचे सगळे जे क्लब आहेत किंवा जेवढे सगळे खेळाचे प्रकार आहेत असे 102 खेळाचे प्रकार त्यांनी संघटित करून एक ऑलिम्पिक संघटना नगरमध्ये तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी खोरांगे साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की याच्या विरोधात आमचा निषेध आहे की 14 आणि 17 मध्ये तुम्ही जे आरक्षण रद्द करू इच्छिता ते चांगलं नाहीये. आरक्षण म्हणजे खेळाडू जे राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर जे खेळतात तर त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं विनर्स म्हणून किंवा रनर्स अप, तर त्यांना 5% आरक्षण असतं नोकरीची जाहिरात
4: नोकरीसाठी.
3: हो हो. तर 14-17 मध्ये त्यांना ती संधी उपलब्ध होणार नाही तर मग ग्राउंड मध्ये मुलं येणार कशी? 14 आणि 17 मध्ये जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर ग्राउंड वरची संख्या कमी होईल. अशा पद्धतीने आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे तर ते आता पुढे काय होतं ते बघू. आता त्यांनी फक्त अंडर 19 ला ते आरक्षण ठेवलेलं आहे.
4: बर बर. तुम्ही निवड समिती नेमताना
3: हो आम्हाला म्हणजे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कडून त्यांच्या ज्या स्पर्धांचे टाइम टेबल ठरल्या जातो त्याप्रमाणे वयोगटात आम्हाला ते पत्र पाठवतात की अमुक अमुक गटाची स्पर्धा आहे तर तुम्ही तुमचा संघ तयार ठेवा, अमुक अमुक जिल्ह्यामध्ये एवढ्या एवढ्या दिवसासाठी स्पर्धा आहे तर 17 वयोगटातली असेल तर आम्ही पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या क्लब मॅनेजर्स आणि प्रशिक्षक यांना आम्ही निमंत्रण देतो. मग त्यांचे क्लब्सची मुलं ते आमच्याकडे पाठवतात. जवळजवळ 100-125 मुलं त्या गटातले येतात म्हणजे सगळ्यात लहान गट जो असतो
4: निवड चाचणी स्पर्धा.
3: हा चाचणी स्पर्धा म्हणजे आम्ही त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्म्स असतात. मग त्या मुलाचं शूटिंग पाहतो आम्ही, त्याचे शॉर्ट पासेस पाहतो, त्याचं ड्रिबलिंग पाहतो, मग त्याचं माइंड ऑफ टेम्पर कसं आहे म्हणजे खेळताना कूल आहे का, आणि सगळ्यात वर त्याचं डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी आम्ही टाइम देतो 3 वाजता तू बरोबर ग्राउंडवर असला पाहिजे तर त्या डिसिप्लिनला फार महत्व आहे. मग तो कुठलाही स्पर्धा मोठी स्पर्धा खेळलेला प्लेअर जरी असला तर आम्ही डिसिप्लिनला सगळ्यात अगोदर महत्व देतो आणि त्या मुलाला आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतो किंवा जी निवड होती ती टीम मध्ये त्याला प्राथमिक म्हणून आम्ही त्या मुलाला टीम मध्ये घेतो.
4: मुलींमध्ये पण आली
3: मुलींमध्ये नगर जिल्ह्याची फुटबॉल टीम आहे आमची मुलींची. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक मी तुम्हाला किस्सा सांगू इच्छितो की दोन मुली एक आवारे म्हणून आणि एक दोसानी म्हणून दोन मुलींचे आम्हाला वाईफाकडून एक पत्र आलं की मुलींची टीम आपल्याला किंवा मुली आम्हाला दोन तुमच्या जिल्ह्यातून पाठवा ज्याने आम्हाला इथं त्यांची एक टीम तयार करायची आहे म्हणजे राज्य स्पर्धेमध्ये राज्य स्पर्धेसाठी तर तुमच्याकडून आम्हाला दोन मुलींची अपेक्षा आहे. तर दोन मुली आमच्या इथे खेळत होत्या तर आम्ही त्यांना सांगितलं की अमुक अमुक स्पर्धा आहेत तर पालघरमध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम्हाला जावं लागेल, जेणेकरून तुमचा नंबर महाराष्ट्राच्या टीम मध्ये लागू शकतो, म्हणजे नक्की नाही पण लागू शकतो. तर त्यांना चिंता वाटली, ते म्हणे आम्ही आमच्या आई वडिलांना घेऊन येतो आणि मग ते तुमच्याशी बोलतील. ठीक आहे म्हणलं घेऊन या. तर मग किल्ल्या मैदानामध्ये मी, राणा शेठ परमार, आमचे खालिद सय्यद जे आमचे उपाध्यक्ष आहेत, तर आम्ही तिघं चौघं तिथं गेलो. आता तिच्या दोघी पण त्या मुली आल्या आणि दोघींच्या आया त्यांच्या बरोबर होत्या. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आमच्या मुली आता ह्या म्हणजे वयात आलेल्या मुली आहेत, तर अंडर 19 मध्ये ते खेळणार, तर त्यांची म्हणजे सुरक्षा काय सगळ्यात प्रथम. म्हटलं सुरक्षा ज्या वेळेस मुली तुम्ही आमच्याकडे सोपवल्या तर पूर्णपणे जबाबदारी ही आमची राहणार सुरक्षेची. आणि आम्ही त्यांना इन्व्हाइट का करतो की आम्हाला त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये खेळ दिसून आला आणि तुम्ही यांना जर पाठवलं तर यांचं पुढचं भविष्य अगदी चांगलं राहणार, खेळामध्ये यांना आरक्षण मिळेल, नोकरीमध्ये यांना संधी मिळू शकते आणि सर्टिफिकेट्स मिळत तुम्हाला यांच्या इथून पुढची वाटचाल म्हणजे यांना आम्ही प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण देणार आहेत. तुम्ही एक वेगळं तुमचं संघटना स्थापन करून तुम्ही क्लब उघडू शकता. तर मग त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या दोन मुली पाठवल्या त्यांनी. आणि आज तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो सांगायला की दोन्ही मुली आमच्या जिल्ह्याचे रेफरी आहेत, प्रशिक्षित रेफरी आहेत आणि प्रशिक्षित त्या प्रशिक्षक पण आहेत.
4: अरे बाबा.
3: हो. आणि त्या राज्य पातळीवर खेळलेल्या आहेत.
4: अरे बाबा.
3: हो. महाराष्ट्राला त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आज त्यांचे पालक अगदी त्यांना म्हणजे ज्यावेळेस गावाला जायचं असतं त्यावेळेस सोडवायला येतात, हसत आणि आभार मानतात ADFA चे की खरोखर तुम्ही आम्हाला चांगली संधी दिली.
4: अरे वा. बरोबर. अजून कुठल्या स्पर्धांमध्ये विषयी सांगा ना, काय काय कुठल्या कुठल्या तुमच्या?
3: आणि खास करून लेडीजच्या स्पर्धाचं मी सांगल, मागच्या वर्षी म्हणजे 24-25 ला जिल्ह्याची आमची टीम त्यांनी मागवली वायफाने, तर आंतर जिल्हा स्पर्धा आहे, तर मुंबईमध्ये स्पर्धा होती. तर आम्ही आमची ज्या क्लब्स आहेत नगरमध्ये सगळ्या प्रशिक्षण आणि मॅनेजर्सला मालकांना आम्ही कळवलं की तुमच्याकडे मुले असतील तर आम्हाला तुम्ही स्पर्धेसाठी द्या. तर असं गोळा करता करता आमच्याकडं 11 मुली झाल्या सर. आणि एक्स्ट्रा मध्ये खरोखर टीम म्हणजे 11+ आणखी तिथं एक्स्ट्रा मध्ये मुली पाहिजे असतात खेळायला. कोणी म्हणजे आतमध्ये दुखलं, तिला काही म्हणजे इंजुरी झाली तर एक सबस्टिट्यूट म्हणून असायला असावं. पण आम्ही एक डेअरिंग केली की चला बा आपण 11 तर 11 आपण 11 मुली पाठवूया. तर आम्ही त्या 11 मुली पाठवल्या आणि त्यामध्ये आमचा राज्यामध्ये 3रा नंबर आला.
4: अरे वा. नगरच्या
3: सेकंड रनअप नगर जिल्हा
4: अंडर 19.
3: हो. आणि ती खुल्या स्पर्धा होत्या त्या. तर त्याच्यामध्ये
4: स्पर्धा झाल्या
3: मुंबईला स्पर्धा झाल्या कोपरेज ग्राउंडला. तर नंतर त्या स्पर्धा एवढ्या गाजल्या साहेब, नगर जिल्ह्याचं नाव इतकं म्हणजे फेमस झालं की बा नगर जिल्ह्याची टीम कधीच नव्हती आणि या मुलींची टीम
4: आली
3: आणि फर्स्ट टाइम 3रा नंबर मिळवला. आणि तिकडून येताना मुलींना उशीर झाला आमच्या 1:30-2 वाजता. आम्ही गाडी स्पेशल त्यांच्यासाठी केली होती आणि प्रशिक्षक त्यांच्यासाठी एक लेडीज प्रशिक्षक बरोबर होते आणि मॅनेजर म्हणून एक जेंट्स होता. तर आम्ही त्यांना कळवलं की बा तुम्ही रात्री किती रात्री 2:30-3 जरी वाजल्या तर आम्ही सगळे आमचे अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आम्ही इथं तुमची वाट पाहतोय, तुमचा आम्ही मोठ्या प्रमाणात सत्कार करणार आहोत. तर त्या 2:30 वाजता त्या आमच्या भिंगारमध्ये आल्या आणि आमच्या ADFAच्या ऑफिस समोर त्यांचा आम्ही भव्य असा सत्कार केला. हो, रात्री 2:30 वाजता. आणि त्यांना म्हणजे ती वेळ ऍक्च्युली रिफ्रेशमेंटची नाही काही नाही, पण आम्ही इतक्या भारावून गेलो आनंदाने की त्यांना मग आम्ही प्रत्येकाला ट्रॉफी दिली. मेन म्हणजे सुमय्या शेख आणि राणी कदम ह्या आमचे प्रामुख्याने एकदम बेस्ट प्लेअर आहेत. आणि ह्या दोघींनी ते टीम जिंकून आणली आमची. आणि राणी कदम त्या टीमची कॅप्टन होती आणि सुमय्या शेख पण व्हाईस कॅप्टन. आणि ती इतक्या जबरदस्त प्लेअर आहेत सर, म्हणजे एखाद्या
4: कुठल्या टीमला हरवलं आपण
3: तिकडे धुळे बरे म्हणजे 14 जिल्हे येतात तिथं, प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी मात केली आणि मग नंतर शेवटी 3रा क्रमांकाला त्यांनी मुंबई बरोबर आम्ही
4: पहिल्यांदाच.
3: आणि आज म्हणजे मला असं म्हणजे आमच्या वायफाकडून असे निरोप आहेत की आमचं एक आमचं नगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे आमचे ज्येष्ठ जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत मनोज वाळवेकरजी, हे तिथं आमच्या वायफामध्ये मेंबर आहेत आमच्या नगर जिल्ह्याच्या असोसिएशनकडून. प्रत्येक असोसिएशनचा एक मेंबर वायफामध्ये तिथं मेंबर असतो. तर त्यांच्या मार्फत आम्हाला असं कळलं की बाबा ह्या दोघींचं चान्स आहे इंडियाच्या टीममध्ये खेळण्याचा. हो, तर आम्हाला तो गर्वाची बाब आहे आमच्या डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला की या दोन मुली खरोखरच फारच म्हणजे
4: राष्ट्रीय पातळीवर खेळल्या का पुढे.
3: हो, मग स्टेट खेळल्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच खेळल्या. पण आता राष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेस खेळतील त्यावेळेस ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक
4: मिळेल.
3: हो हो. आणि आणखी एक नवीन मुलगी आहे साक्षी म्हणून, आणि तिचं मला आता आडनाव माहित नाहीये, पण ती पण एक अगदी छान प्लेअर आहे साक्षी म्हणून. हो, आणि मुलांमध्ये तर असे अगणित प्लेअर आहेत आमचे की एकदम जबरदस्त प्लेअर आहेत. प्रत्येक क्लब मध्ये एकदम छान प्लेअर आहेत आमचे.
4: भिंगारे फुटबॉलचं माहेरघर समजलं जातं. हो, मला जुन्या काळातले काही फुटबॉल,
3: जुन्या काळातले प्लेयर आमचे खास करून म्हणजे सुभाष भिंगार दिवे जो पोलीस कडून खेळायचा, आणि त्याची किक होती सर मी लहानपणापासून पाहिली की असं. आपण आता फुटबॉल टीव्हीवर पाहतो की बॉल असं प्लेअर रोनाल्डो वगैरे जे मात असं बनाना किक जाते असं, तर त्यावेळेस सुभाष भिंगारदेवची किक मी अशी पाहिली की असे मारले पायाने की असं फिरून गोल मध्ये जात होता, म्हणजे चकवा देऊन तो गोल होत होता. तसंच रमाशंकर कनोजिया ज्याला बाटा म्हणतो आम्ही, निक नेम त्याचा बाटा, तर तो रमाशंकर कनोजिया पण अगदी अप्रतिम खेळाडू. असे पोलीस टीमचे बाबूलाल होते, फार म्हणजे चांगले प्लेअर होते एकदम. हो, आणि आता आमचे एक एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत फुटबॉलच्या टीम मधून खेळलेले राजेंद्र पाटोळे म्हणून, ते पण अतिशय उत्कृष्ट प्लेअर होते. ते आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन मध्ये मेंबर आहेत. हो,
4: असे नामांकित खेळाडू आहेत. रमाशंकर कनोजियांचा मुलगा सूरज कनोजिया, सूरज चांगला खेळाडू होता,
3: चांगला खेळाडू होता, आणि एकदम कमी वयात तो वारला, त्याच्या पायाला इंजुरी झाली, आणि त्या इंजुरी मधून तो फार काळ नाही जगला, तो वारला होता. आणि त्याच्या नावाने मग रमाशंकर कनोजियाने स्पर्धा भरवली, एक चार पाच वर्ष सलग स्पर्धा भरवली अखिल महाराष्ट्र पातळी. मग त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याची टीम होती. मग अहमदनगर फुटबॉल असोसिएशन, त्यावेळेस मी नव्हतो असोसिएशन मध्ये, पण मी जवळून माझे सहभाग असायचा, तर त्यांची प्रत्येक टीमची राहायची सोय, जेवणाची सोय, आणि ती स्पर्धा म्हणजे नॉकआउट पद्धतीची असायची, म्हणजे एकदा खेळला हारला की त्यांनी निघून जायचं, म्हणजे लीग स्पर्धा नव्हती ती.
4: मिलिटरीच्या टीम पण सहभागी,
3: मिलिटरीची टीम असायची, डीएमआर ची टीम असायची, एसी सेंटरची, एमआयआरसी ची,
4: मुंबईच्या टीम,
3: मुंबईची टीम, महिंद्रा अँड महिंद्राची टीम असायची, आणि फार उत्कृष्ट खेळ लोकांना पाहायला मिळायचं.
4: एमआयआरसी ची टीम असायची,
3: एकदम मस्त, एकदम एकदम भारी.
4: एसीसी सेंटरची,
3: एसीसी सेंटरची, डीएमआर ची.
4: बरोबर. आता कोण पदाधिकारी आहेत तुमच्या बरोबर
3: काम करणाऱ्यांमध्ये? खास करून तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे प्रेसिडेंट आहेत नरेंद्र फिरोदिया सर, नंतर आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत मनोज वाळवेकर, हे उद्योगपती आहेत, नरेंद्र फिरोदिया उद्योगपती आहेत. मग आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष खालिद सर आहेत, नंतर एक अमरजित सिंग साई उपाध्यक्ष आहे, आणि नंतर सहसचिव म्हणून मी स्वतः आहे, आणि विक्टर जोसेफ म्हणून एक सहसचिव आहे, आणि नंतर
4: सचिव कोण आहे,
3: सचिव रौनक फर्नांडिस, जे अलेक्स फर्नांडिस जे संस्थापक आमचे सेक्रेटरी होते त्यांचे चिरंजीव आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते क्लब चालवतात सगळ्यांना विचारात घेऊन, आणि सगळ्यांच्या संमतीने जो निर्णय होईल तो निर्णय तो घेतात, आणि फुटबॉल क्लब आमचा असोसिएशन चालवतात. आणि आमचे सगळ्यात जुने आणि सगळ्यात जाणकार आमचे राणा सेठ परमार, म्हणजे त्यांचं नाव खरं रिशपाल सिंग परमार, हे आमचे ट्रेजरर आहेत, म्हणजे खजिनदार, कोषाध्यक्ष. हो, तर जवळजवळ म्हणजे जेव्हापासून संघटना स्थापन झालेली अलेक्स फर्नांडिस बरोबर ते काम करत होते, त्यावेळेस अॅबॉट सर अध्यक्ष होते, तेव्हापासून त्यांनी ही कोषाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे, आणि आज ताग आहेत ते सांभाळतायत. आता त्यांचं वय आज 74-75 वय आहे, पण तरी ते काम करतात. आणि आम्ही त्याला एक असिस्टंट म्हणून, असिस्टंट ट्रेजरर म्हणून त्यांचा मुलगा आहे रणबीर सिंग परमार, त्याला एक त्याला नेमणूक दिलेली आहे.
4: हो, चांगलं चौफेर असं काम
3: चालू, चौफेर काम चालू आहे. आणि जे मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात सर,
4: आता कुठे कुठे तुमचे क्लब चालतात म्हणजे नगर
3: क्लब? नगर मध्ये सावडी मध्ये गुलमोर क्लब आहे, जे गुलमोर प्राईड हॉटेल आहे, त्यांचे मालक जोएब खान, त्यांचा तो क्लब आहे, आणि त्यांचा जो प्रशिक्षक आहे तो पाटोळे सर आहे, प्रसाद पाटोळे. अगदी नगरमध्ये म्हणून सगळ्यात टॉपचा क्लब असेल तो, त्याच्याकडे जवळजवळ 150 मुला मुली असतील हो, आणि चांगल्या प्रकारे तो प्रशिक्षण देतो मुलांना अगदी लहान गटापासून म्हणजे अंडर 12, 14, 17, 19 प्रत्येक गटातला मुलगा मुलगी त्याच्याकडे आहे. आम्ही जर त्याला डिमांड केली प्रसाद आम्हाला 17 वयोगटातली मुलं तू पाठव आमच्या सिलेक्शनला, तो बरोबर 8 ते 10 मुलं आम्हाला पाठवतो. तसंच कराळे फुटबॉल क्लब आहे, मयूर टेमकर म्हणून त्याचं हे आहे, आणि हो परत बरेच क्लब आहेत भिंगारमध्ये, तालुक्यामध्ये आहे, पाथर्डीला आहे, कोपरगावला आहे, पण पाथर्डीचा क्लब जरा म्हणजे ऍक्टिव्ह आहे.
4: आणि भिंगारमध्ये ऑलरेडी,
3: भिंगारमध्ये तर बरेच क्लब आहेत, युनिटी आहे, आंबेडकर क्लब आहे.
4: कुठे खेळतात साधारणतः
3: हे? बहुतेक सगळे किल्ला मैदान,
4: किल्ला मैदान आहे. त्याला एक परंपरा आहे ना, फार मोठी
3: परंपरा आहे फार. किल्ला मैदानला फुटबॉल आणि किल्ला मैदान हे म्हणजे एक नातं आहे, एक म्हणजे अतूट नातं आहे ते.
4: आणि भिंगारचं त्याचं नातं,
3: भिंगारचं. पण एक आम्हाला खंत वाटते सर, मी आता एक संधी मला रेडिओ 90.4 माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की जवळजवळ 54 झाली अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची स्थापना होऊन, पण जिल्हा फुटबॉल असोसिएशनला एक त्यांच्या मालकीचं मैदान नाही. एक मला फार खंतानी सांगा वाटतं तुम्हाला. आणि हे मैदान आम्ही वापरतो तर हे दर 3 महिन्याला आम्हाला जे मुख्यालय आहे हेडक्वार्टर मिलिटरीचं त्यांच्याकडून आम्हाला परमिशन घ्यावं लागते. आणि आम्ही वर्षाची देतात, ते परमिशन देतात पण वर्षाची देत नाही, प्रत्येक 3 महिन्याला आम्हाला ती रिन्यू करून घ्यावं लागते. मग त्याच्यामध्ये आम्ही बरेचशा त्यांना म्हणजे त्यांना आम्ही लिहून देतो की इथं आम्ही कचरा करणार नाही, इथं सामाजिक भान आम्ही ठेवणार, असं कुठलंही तुमचं नाव खराब होणार असं वागणार नाही, आणि ग्राउंड अगदी स्वच्छ आणि फक्त फुटबॉलसाठीच आम्ही युज करणार असं त्यांना आम्ही प्रतिज्ञापत्रावर आम्ही लिहून देतो.
4: हो, ते दर महिन्याला तुम्हाला पत्र द्यावं लागतं,
3: द्यावं लागतं. पण एकदा एक
4: तुम्ही ते खेळ त्या मैदानाची जोपासना,
3: हो जोपासना आम्ही करतो, आणि आमची त्याच्याकडे एकदम बारीक नजर असते की कोण तिथं. आणि त्याच्याकडे आम्हाला ना हे ड्रायव्हर्स जे असतात ना मोटर ड्रायव्हिंग वाले, यांचा फार त्रास असतो सर, येतात तिथं ड्रायव्हिंग शिकवतात. मग ते आम्ही ग्राउंडला इतका खर्च करतो ना की 70-80 हजार एका वेळेला आमचा खर्च होतो. ते ग्राउंड लेवल पाऊस पडल्यानंतर ग्राउंड खराब होतो, मग त्या म्हशी येतात, त्यांचे पाय ते उमटतात, मग ड्रायव्हिंग स्कूलवाले ते ड्रायव्हिंग शिकवतात, त्यांचे जे चाकांचे तिथं मार्क उमटतात, मग त्यांना ते स्वच्छ करताना ते लेबलिंग करायला फार म्हणजे आम्हाला त्रास होतो, खर्च करावा लागतो. आणि ड्रायव्हिंग करता करता काय एकाने तर रिव्हर्स घेताना आमचा जो पोल आहे ना त्या पोलला रिव्हर्स मध्ये धडक दिली, तर पोलच वाकडा झाला.
4: अरे बापरे.
3: मग ते सरळ करायला आता ह्या वर्षी आम्ही नवीन पोल टाकले तर त्याला जवळजवळ 60-70 हजार रुपये गेले. आणि हे जे किरकोळ खर्च, आम्ही तर ह्याला किरकोळ खर्च म्हणतो, हा जो खर्च होतो जे आम्ही जे अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे जे मेंबर आहोत यांच्याकडून आम्ही 1,000, 2,000, 5,000 ज्याला जसं देतात तसे पैसे घेऊन ते आम्ही खर्च करतो. आणि जे मोठी स्पर्धा जी होती सर, आता जिल्ह्याच्या बाहेर टीम पाठवायची आम्हाला, मग त्याच्याबरोबर आम्हाला गाडी पाठवावी लागते, 15 सीटरची, प्रशिक्षक येते सगळे जाऊन, मग त्यांना नाश्ता जेवण वगैरे त्यांना तिथं मिळतं 2-3 दिवस जो काही मुक्काम असेल, टीम जिंकली की पुढे तिथं तुमचा मुक्काम वाढणार. मग ते तिकडची जे आयोजक असतात त्यांचं जेवणाचा नाश्त्याचा प्रबंध करतात, पण रस्त्यामध्ये नाश्ता जाणं येणं तर आम्हाला करावं लागतं. मग हा मोठा खर्च, मग त्यांना किट देणं, जे सिलेक्टेड टीम आहे त्यांना बनियान म्हणजे वरचं सगळं जे कलर सहित त्यांना ते द्यावं लागतं. प्रत्येक म्हणजे 18 मुलं असतात, 18 च्या 18 मुलांना ते द्यावं लागतं, प्रशिक्षकाला द्यावं लागतं, मॅनेजरला द्यावं लागतं, मग त्यांना रस्त्यात खायला, मग त्यांना पैसे द्यावं लागतात. हा मोठा खर्च जे आमचे जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष जो आहेत नरेंद्र फिरदे सर आणि मनोज वाळवेकर, हे दोघं मिळून हा खर्च उचलतात. एका टीमला पाठवायला जवळ अंदाजे 1 लाख रुपये आम्हाला एका वेळेला खर्च येतो. तर हा मोठा खर्च ते आमचे जे माननीय जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत यांचे खरोखर अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन आभारी आहे.
4: बरं, आता खेळाचं वातावरण कसं आहे?
3: फुटबॉलला एकदम म्हणजे पोषक वातावरण आहे.
4: बरं,
3: नगरमध्ये लहान मुलं हे फुटबॉल खेळाकडं जास्त वळलेले आहेत, म्हणजे क्रिकेटपेक्षा फुटबॉलला जास्त क्रेज आहे सध्या तरी.
4: तुम्ही काय संदेश काय देऊ इच्छिता खेळाडूंना?
3: नवीन खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पाहायला पाहिजे. आता आपण पाहतो एशियाड गेम्स चालू आहेत जपानमध्ये, आयची आयोगामध्ये, तर त्याच्यामध्ये बघा जपानचे प्लेयर्स मी पाहतो इतक्या लहान वयोगटातले मुलं तिथं एशियन गेम्स खेळायला येतात आणि आपले मुलं अंडर 14 अजून जिल्हा पातळीवरच आहेत. तर हे जे लहान मुलांना संदेश देताना मी सरकारला पण असं म्हणू इच्छितो की नगर जिल्ह्यामध्ये म्हणा कुठल्याही जिल्ह्यामध्ये अजून तर नगर जिल्हा हा मागासलेलाच म्हणावा लागेल, पण आमच्या पण पाठीमागे आणखी बरेच जिल्हे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, हे खेळाच्या बाबतीत फार लांब आहेत सर अजून. कारण की आम्हाला कसं माहीत, फुटबॉलपर्यंत जर विचार केला तर नगरच्या टीम बरोबर उस्मानाबाद, लातूर, बीड हे टीम येतच नाहीत, आमचीच टीम पुढे आहे. म्हणजे हे अजून किती माग आहेत. तर ह्याच्याकडे प्रामुख्याने सरकारने खेळाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अम्युनिटीज यांना पुरवून ग्राउंड आहे का, यांना यांना काय पाहिजे नको ते त्यांचा वारंवार बैठक घेऊन यांच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि खेळावर लक्ष जर दिलं तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये आपले प्लेयर्स जातील, काही शंकाच नाही याच्यामध्ये.
4: काय नवीन काय सांगू इच्छिता का तुम्ही? अडचणी आलेल्या जीवनात प्रत्येक माणसाला कुठे ना कुठे अडचणी येत असतात.
3: अडचण येते,
4: तुम्ही त्याच्यावर मात केली आहे, असं काही तुम्ही एखादा प्रसंग श्रोत्यांना सांगू इच्छिता का?
3: प्रसंग बघा, प्रत्येकाला वाईट प्रसंग येतो, म्हणजे तो गरिबी गरिबीतला असो किंवा श्रीमंतातला असो, त्याच्यावर मात करणे हा एकमेव मार्ग आहे.
4: बरोबर.
3: म्हणजे अडचणी कोणाला न सांगता स्वतःच त्या अडचणीवर मात करून पुढे
4: जायचं. तुम्ही अपयशातून यशात कसं जायचं ते तुम्हाला खेळ शिकवतो.
3: अडचण तुम्ही कुणाला सांगितली तर तो काय तुमची अडचण दूर करणार नाही, फक्त ऐकून घेणार, मार्गदर्शन करणार, पण तुम्हालाच फेस करावं लागणार ना. तर तुम्ही स्ट्रगल करून पुढे कसं जायचं तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स घ्यायचं.
4: बर, आज आपल्या समवेत ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव सर होते, त्यांनी अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, धन्यवाद सर.
3: थँक्यू सर.
1: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रदीप जाधव यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनसा
1: रसिक हो नमस्कार. रेडियो नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची संगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग दरबारी शिवोहम. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग दरबारी. दरबारी राग ऐकल्याने मन शांत होईल. निद्रानाशाचा जर त्रास होत असेल तर त्यापासून सुटका व्हायला नक्कीच मदत होईल आणि दैनंदिन काळजा आणि ताणतणाव नक्कीच कमी होतील. सुरुवातीला आलाप गायन आणि मग नंतर आत्मषटकम हे आदिशंकराचार्यजींनी लिहिलेलं आणि माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांनी स्वरबद्ध केलेलं हे जे एक स्तोत्र आहे ते गायन.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग दरबारी शिवोहम. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.